103 मेगाहर्ट्झ एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर 22 आषाढ शके 1948 अर्थात 13 जुलै 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.

श्रोते हो नमस्कार. मंगल प्रभात या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुधीर फडके यांच्या स्वरांनी. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत प्रभाकर जोग यांचं.

संत तुकाराम महाराजांचा अभंग आताच आपण ऐकलात लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रसाद सावकर यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना. संगीत नियोजन सुधीर फडके यांचं.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत ध्वनी प्रदूषण याविषयी मोबा देशपांडे यांचं चिंतन.
1: जलप्रदूषण, वायुप्रदूषण, सांस्कृतिक प्रदूषण इत्यादींच्या रांगेत ध्वनी प्रदूषण हा मुद्दाही फार महत्त्वाचा आहे. विशिष्ट मर्यादेपर्यंतच ध्वनी कानाला सुखद असतो, त्याहून अधिक डेसिबलचा आवाज हा त्रासदायक, मनबुद्धी शरीरावर वाईट परिणाम करणारा ठरू शकतो. प्राचीन काळी ढग, विजांचे आवाज, प्राणी पक्षी कीटकांचे ध्वनी, काहीतरी पडण्याचे, आदळण्याचे, घासण्याचे आवाज, तसेच पानांची सळसळ, वाद्यांचे आवाज एवढेच ध्वनी होते. परंतु विज्ञानाच्या प्रगतीसोबत अनेक अनैसर्गिक तसेच अमानवीय आवाजांची निर्मिती झाली. यात प्रामुख्याने विविध यंत्रांचे कर्कश आवाज, बॉम्बस्फोट, सुरुंगस्फोट, लाऊडस्पीकर, कर्णकुटू हॉर्न्स, DJ, फटाके, रिंगटोन्स, मोठ्याने बोलणे, भांडणाचा आवाज एकूणच समाजस्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ठरत असतो. सुसंवाद, हास्य, संगीत इत्यादी सकारात्मक ध्वनी आहेत. भांडणे, कर्णकटू, कर्कश आवाज हे नकारात्मक ध्वनी आहेत. बहुतांश ध्वनी प्रदूषण हे मानवनिर्मित असल्याने ठरवले तर अन्य प्रदूषणापेक्षा ध्वनी प्रदूषणाची रोकथाम करणे फारसे अवघड नाही. प्रगत देशात वाहनांच्या हॉर्न्सच्या डेसिबलवर मर्यादा आहेत. शाळा, कॉलेजेस, इस्पितळे, शिशुविहार, वृद्धाश्रम आणि हमरस्ता येथे आवाजाच्या निर्मितीचे नियम काटेकोर पाळणे बंधनकारक केले तरच ही ध्वनी प्रदूषणाची भीषण समस्या अल्पांशाने आटोक्यात येईल. डोकं दुखत असताना प्रखर उजेड, तीव्र ध्वनीचा त्रास होतो. या अर्थी मोठा आवाज मेंदूवर निश्चितच वाईट परिणाम करीत असावा. मोठे ड्रमबीट्स हृदयाची धडधड वाढवतात, झोप चाळवतात असे आपण नेहमी अनुभवतो. हल्ली विवाह असो की वाढदिवस, DJ म्हणजे डिस्को जॉकी हक्काने वाजवतात. हे मोठे ध्वनी धुंद नाच करण्यासाठी तरुणाईच्या मनाचा ताबा घेतात, पण तेथे वृद्ध, कानाची व्याधी असणारे, हृदयरोगी यांच्यासाठी मोठ्या आवाजाची ही सोहळ्याची प्रतीके त्रासदायक तर होत नाहीत ना, याचा विचार कोण करणार? एकीकडे नाचगाणे बजावणे यामार्फत आपण मनात साचलेल्या ताणतणावाचा निचरा करण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे त्यानेच तणावाला आमंत्रण मिळत असेल तर आनंद सोहळ्याचा उद्देश कसा सफल होणार? मृदंग, पखवाज, सनईचे मंगल मंजुळस्वर यांच्या सुरेलपणाने रसिकांच्या मनाला जी भुरळ पडली जाते त्याची तुलना DJ सारख्या जल्लोष वाद्यांशी कशी बरी होऊ शकेल? संगीत हे नादब्रह्म आहे. अभिजात भारतीय संगीताचा सोनेरी कालखंड कधीही इतिहास जमा होणार नाही. संगीताला वाहिलेल्या शेकडो वाहिन्यांमार्फत ध्वनी प्रदूषण न करणारे संगीतच खरी पिढी घडवेल यात संशय नाही. पूर्वी जेव्हा ध्वनिक्षेपक नव्हते तेव्हा गांधीजी लोकांच्या मध्ये उभे राहून भाषण देत असत. नंतरच्या काळात संगीत साज, वाद्यवृंद गायकाच्या मागे किंवा एका बाजूला असायचा, पण हल्ली प्रत्येक वाद्यावर स्वतंत्र माईक दिसतो. ध्वनी प्रसारणाच्या विज्ञानाच्या या बदलत्या साधनांच्या वाजंत्रीत अभिजात भारतीय संगीताचे कोमल स्वर गुदमरू नये हीच इच्छा. दिवाळीतील फटाके म्हणजे आनंद पर्वणी, आतिषबाजी हवी पण ध्वनी प्रदूषण नको. फुलझडीची सुरसूर, लवंगी फटाक्याची तडतड सुखद सहनीय असते, पण मोठे सुतळी बॉम्ब म्हणजे जणू जीवघेण्या अणुबॉम्बची छोटी प्रतिकृतीच. त्यामुळे कर्णबधिरता येत असेल तर कसला आनंद? तात्पर्य फटाक्यांनी होणाऱ्या वायू प्रदूषणापेक्षाही ध्वनी प्रदूषण जास्त हानिकारक. ते लोकसहभागातून नक्कीच कमी होऊ शकतं. प्रेमाचे संभाषण करताना माणूस हळूवारपणे कुजबुजतो, पण प्रसंगी भांडताना मात्र मोठ्या आवाजात बोलू लागतो, असे का? प्रेमात माणूस हृदयाने खूप जवळ आला असतो त्यामुळे हळू बोलतो, मात्र याउलट भांडणात दोघेही परस्परांपासून मनाने दूर गेलेली असतात. पर्यायाने दूरचा आवाज ऐकू जावा म्हणून मोठ्याने बोलले जाते. यातील नर्मविनोद सोडून दिला तरीही असं म्हणतात मौनाची भाषा सुद्धा खूपच असरदार असते. मौनाहून प्रभावी आवाज कोणताच नसावा. ज्याला मौनाची भाषा समजली त्याला शब्दांची भाषा समजते. असो, मोठा ध्वनी गोंगाट्यामुळे शांती आणि एकाग्रतेचा भंग होतो एवढे मात्र निःसंशय खरे. म्हणूनच तुकोबा म्हणतात, शांती परत नाही सुख, येर अवघेची दुःख.

ध्वनी प्रदूषण याविषयी मोबा देशपांडे यांचे विचार आत्ताच आपण जाणून घेतलेत चिंतन या कार्यक्रमात. चिंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचे काही दिनविशेष. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी, 6:45 आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. सुप्रभात हे सदर आपण ऐकू शकाल 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 बांबू उद्योगातील नव्या संधी आणि प्रशिक्षण याविषयी बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री मनोज खेरणार यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल 7:40. 8:15 हिंदी चित्रपट संगीत, 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल 10:00. 10:30 चालता बोलता बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. 11:00 हिंदी भजन, 11:30 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल 5:30. 7:30 माझं घर माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यात रोपवाटिका नियोजन आणि व्यवस्थापन याविषयी राहुल सुधाकर धुळे कृषी सहाय्यक शिवणी तालुका सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांचं भाषण आपण ऐकू शकाल. माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात ठीक 7:30. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील ते 11:00. तर श्रोते हो आताच आपण जाणून घेतले प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो आज 13 जुलै ज्ञानपीठ विजेत्या लेखिका आशापूर्णा देवी यांची पुण्यतिथी. मुंबईचे समाज सुधारक नाना शंकर शेठ यांचा आज स्मृतिदिन. सुप्रसिद्ध गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1892 झाला. त्या जयपूर घराण्याच्या गायिका होत्या. 13 जुलै 1660 या दिवशी शूरवीर बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीत धारातीर्थ पडले होते. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा आज स्मृतिदिन. यांचं निधन 2000 झालं. तर श्रोते हो आताच आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण जीवाणू संवर्धने वापरण्याचे फायदे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. जीवाणू संवर्धने म्हणजे जीवाणू खते ज्यात नत्र उपलब्ध करून देणाऱ्या आणि जमिनीतील स्फुरद विरघडविणाऱ्या

0: सूक्ष्म जीवाणूच्या गटाचे मिश्रण असते. याचे फायदे याप्रमाणे: जीवाणू खते वापरल्यास रोपाच्या वाढीवर 9 ते 15% वाढ आढळून आलेली आहे. याच्या वापराने जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढते. जीवाणू खते अत्यंत कमी प्रमाणात लागतात, त्यामुळे त्याचा वापराचा खर्च अत्यल्प आहे. जीवाणू खताचा जमिनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. नंतरच्या पिकास त्याचा फायदा होतो. वापरण्यास अत्यंत सोपे आणि कमी खर्चाचे. रासायनिक खताची बचत होते. जीवाणू संवर्धने आणि बुरशीनाशके वापरण्याची पद्धत. आत्ता सांगितल्याप्रमाणे जीवाणू संवर्धने बुरशीनाशके प्रति किलो बियाण्यास वापरावीत. 1 लिटर गरम पाण्यात 125 ग्राम गुळाचे द्रावण तयार करावे. द्रावण थंड झाल्यावर त्यातील पुरेशा द्रावणात 200 ते 250 ग्राम जीवाणू संवर्धने मिसळावे. 10 ते 12 किलो बियाणे स्वच्छ फरशीवर प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे. नंतर हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया प्रथम करून नंतर नत्र उपलब्ध करून देणारे ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम अधिक स्फुरद विरघळविणारे PSB याचे मिश्रण करून बियाण्यास लावावे. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाढवावे. प्रक्रिया केलेले बियाणे 24 तासाच्या आत पेरावे. जीवाणू संवर्धन लावताना घ्यावायची काळजी. जीवाणू संवर्धनाचे पाकिट थंड आणि कोड्या जागी कीटकनाशके, बुरशीनाशके आणि जंतुनाशके तसेच रासायनिक खतापासून दूर ठेवावे. जीवाणू संवर्धनाच्या पाकिटावर जी अंतिम तारीख दिलेली असेल त्या तारखेपर्यंतच जीवाणू खताचा वापर करावा. रायझोबियम जीवाणू लावण्यापूर्वी सर्व कडधान्यांना बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया प्रथम करावी. उदाहरणार्थ थायरम 3 ग्राम प्रति किलो बियाण्यास प्रथम लावावे आणि नंतर जीवाणू संवर्धन लावून पेरणी करावी. जीवाणू संवर्धन लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके इत्यादी लावलेली असतील तर जीवाणू संवर्धन नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात म्हणजे 1.5 पट लावणे फायद्याचे ठरते. कोणत्याही रासायनिक खताबरोबर जीवाणू संवर्धन मिसळू नये. बीज प्रक्रिया सावलीत करून आणि पेरणीपूर्वी असे बियाणे सावलीत वाढवून नंतर ताबडतोब पेरणी करावी. नमस्कार.
1: कृषीवाणी आताच आपण ऐकलीत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. तर सुरुवातीला ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातळ आहे. तर ते कातळ नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येक जण प्रेझेंटेशनवर आलेला आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता, पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही मल्टिव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात, पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गचकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गचकरण म्हणणे आणि गचकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खाज येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे, पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलामेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत, पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना, ते का नाही घ्यायचं, असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ पर्चेसिंग करतो. आणि या सेल्फ पर्चेसिंगमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे, किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या. कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तो गोरेपणा हा कोणत्या क्रीमने येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमने गोरे तुम्ही होऊ शकत नाही हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या आधी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05 सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
3: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
4: नमस्कार श्रोते हो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील सण

0: उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुखी गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेत शिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितल्या जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेल्या श्रावण महिना म्हणजे रोज सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात. झाडाला झोके बांधून ते खेळतात. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस पीक पाणी प्राणी पक्षी कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: पावसाळ्यातील सण उत्सव याबद्दलची माहिती आपण ऐकली परिसर या कार्यक्रमात. परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 श्रोते हो, 6:55
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्राहून प्रसारित करण्यात आलेत. आमच्या केंद्रानं ते सहक्षेपित केलेत. यावेळेला सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम सुप्रभात. श्रोते हो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात मी मनीषा झाडे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो मराठी

साहित्यातील भाव काव्याला एक वेगळी उंची देणाऱ्या कवयित्री म्हणून इंदिरा संत यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. साधी, सरळ आणि मनाला स्पर्श करणारी भाषा, निसर्गाशी असलेलं अतूट नातं, स्त्री मनातील सूक्ष्म भावनांचे प्रभावी चित्रण आणि जीवनाकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या कवितांमध्ये प्रेम, विरह, एकाकीपणा, निसर्ग, मातृत्व, जीवनातील आनंद, दुःख आणि मानवी नात्यांची नाजूक वीण अत्यंत सहजपणे व्यक्त झालेली दिसते. म्हणूनच इंदिरा संत या मराठीतील श्रेष्ठ आणि लोकप्रिय कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. बालपणापासूनच त्यांना वाचन आणि लेखनाची आवड होती. घरातील सांस्कृतिक वातावरणामुळं साहित्याची गोडी त्यांना लहानपणापासून लागली. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि मराठी साहित्याचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या आयुष्यातील अनुभव, आनंद, दुःख, संघर्ष आणि निसर्गावरील प्रेम यांचा त्यांच्या लेखनावर सखोल प्रभाव पडला.

लेखनाची आवड होती. घरातील सांस्कृतिक वातावरणामुळे साहित्याची गोडी त्यांना लहानपणापासून लागली. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि मराठी साहित्याचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या आयुष्यातील अनुभव, आनंद, दुःख, संघर्ष आणि निसर्गावरील प्रेम यांचा त्यांच्या लेखनावर सखोल प्रभाव पडला. इंदिरा संत यांच्या कवितेत निसर्गाला विशेष स्थान आहे. पाऊस, झाडे, फुले, वारा, आकाश, चंद्र, नदी, पक्षी अशा निसर्गातील प्रत्येक घटकांशी त्या जिव्हाळ्यानं संवाद साधतात. त्यांच्या दृष्टीनं निसर्ग हा केवळ सौंदर्याचा विषय नसून तो मानवी मनाचा सखा आहे. स्त्री मनाचे सूक्ष्म निरीक्षण हे त्यांच्या कवितेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. स्त्रीच्या मनातील प्रेम, अपेक्षा, त्याग, दुःख, स्वाभिमान, संघर्ष आणि आत्मविश्वास यांचे चित्रण त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे केले आहे. इंदिरा संत यांची भाषा अत्यंत साधी, सहज आणि प्रभावी आहे. अवघड शब्दांचा वापर न करता त्यांनी सामान्य माणसालाही समजेल अशा भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्यात. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द अर्थपूर्ण असून वाचकांच्या मनाला थेट स्पर्श करतो. त्यामुळे त्यांची कविता सर्व स्तरातील वाचकांना आवडते. मराठी साहित्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित साहित्य सन्मान मिळालेत. त्यांच्या साहित्याची दखल राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. त्यांच्या कवितांचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेत. मराठी साहित्याचा गौरव वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आजही इंदिरा संत यांचे साहित्य रसिकांच्या मनात तितक्याच प्रेमानं वाचले जातात. त्यांच्या कविता माणसाला स्वतःकडे पाहायला शिकवतात, निसर्गाशी नातं जोडायला शिकवतात आणि जीवनातील प्रत्येक क्षण संवेदनशीलतेनं जगण्याची प्रेरणा देतात. मराठी साहित्यातील त्यांचं स्थान अढळ असून त्या मराठी भावकाव्याच्या आकाशातील तेजस्वी तारा म्हणून सदैव स्मरणात राहतील. आज त्यांचा स्मृतिदिन, त्यांना

सुप्रभात. आत्ताच आपण ऐकलात आलेख निवेदन मनीषा झाडे यांचं होतं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

0: आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

0: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
1: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
0: चालता बोलता.
1: रस्त्यावर चालताना,
0: कॉलेजच्या परिसरात,
1: बाजारात किंवा चौकात
0: आम्ही भेटणार आहोत
1: थेट तुम्हाला.
0: काही हलक्या फुलक्या गप्पा,
1: काही रंजक प्रश्न
0: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
1: तुमची गोष्ट,
0: तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
1: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
0: चालता बोलता.

0: श्रोते हो, एक निवेदन आहे का? श्रोते हो, येत्या शनिवारी म्हणजेच 18 जुलै 2026 ला प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षण. कार्यक्रमात मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वरघणे. श्रोते हो, छातीत दुखतं, धडधड होतं, बरेचदा आपण थोडं चाललं किंवा पायऱ्या चढल्या तर दम लागतो, कधी कधी अचानक घाम येतो, कधी पाठीत दुखतं, पाय सुजतात, कधी जळजळ होते तेव्हा असं वाटतं की ॲसिडिटीचा त्रास असेल, कधी श्वास घेण्यास त्रास होतो. आपण हे सामान्य लक्षणं म्हणून दुर्लक्ष करतो आणि डॉक्टरांकडे जाण्यास टाळतो किंवा विलंब करतो. पण श्रोते हो, कधी हे हृदयाचे आजारांचे लक्षण असू शकतात. श्रोते हो, हृदयाच्या आजाराचे काही लक्षणं दिसतात आणि काही लक्षणं दिसत नाहीत आणि त्यामुळं कधी धोका देखील संभवू शकतो. तर श्रोते हो, आपल्याला असा काही त्रास होतो आहे का, काही अडचणी आहेत का, याबद्दल जर काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. रेकॉर्डिंग होईल बुधवार 15 जुलै 2026 सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. त्यासाठी फोन नंबर आहे 0717225463. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वरघणे. विषय आहे हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षण. निवेदन संपलं.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत

0: असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. तर सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.
3: सहज संवाद,
4: सहज संवाद,
5: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
6: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
5: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
6: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
5: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
6: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
7: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
8: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
7: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
9: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
7: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
10: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
11: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका.
12: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8:00 आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2:00 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
13: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
14: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली. वर्धमान नगर

0: इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटका अभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापारवृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बसेसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावं, त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या पहिल्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आलाय. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते 350 मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या 2 दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्यात. दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यांमध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची शक्यता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार

0: 2014-15 ते मे 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या एकंदर 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3र्या दिवशी इंग्लंडनं 2र्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं 2र्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारत मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अभ्यासाचे गंभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते. बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या झरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी

0: कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
1: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
0: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
2: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंड वाहे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
0: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. दिनविशेष श्रोते हो, साहित्य अकादमी तसंच महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी या जगाचा निरोप घेतला 13 जुलै 2000 या दिवशी. त्यांनी आपल्या कवितांमधून निसर्ग, स्त्रीमन आणि जीवनातील हळूवार भावना अतिशय सुंदरपणे व्यक्त केल्या. त्यांच्या साध्या, संवेदनशील आणि भावस्पर्शी कवितांमुळे, लेखनामुळे त्यांना मराठी साहित्यात मानाचं स्थान मिळालं. मृगजळ, रंगबावरी, गर्भरेशीम, चितकळा हे त्यांचे कविता संग्रह विशेष गाजले. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज

0: शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच आहे, पण तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येत आहे की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून. म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे, थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
0: तिचा मानसिक विकासही होतो.
1: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी, स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या ज्ञानाने

0: स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे. ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे, त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं. आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे. अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसरत येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होत आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याचीही. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्वाचा असतो. पण सर यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे, मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: एल निनो हे खूप मोठं संकट आहे. त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण म्हणजे ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% सुद्धा झाल्या असतील की काय, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झाला आहे. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला, म्हणजे आणि तो खंड कधी पडणार ही आपल्याला नक्की माहीत नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम, त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्या समोर नाही आहे. तर आव्हानात्मक वर्ष आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गट शेती हा एक महत्त्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का? तर नाही. पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का? तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो, की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे BBF पेरणी करणे. एकतर BBF किंवा सरीवरंबा, याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं, आणि अतिवृष्टी नाही आहे, दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर.

0: बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत व्हिडिओ एस ओ पी कॉलमार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवत असतो.
1: ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो, निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का, ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का, हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर हे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो. सर, आता तुम्ही सांगितलं
0: त्यातनं सुटका होईल का एलनिनोज, तर नाही, पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का, तर निश्चित आपण कमी करू शकतो.
1: नक्कीच, त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आमच्या केंद्रानं तो सहक्षेपित केला. यावेळेला सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत बांबू उद्योगातील नव्या संधी आणि प्रशिक्षण याविषयी. बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री मनोज खेरणार यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, बांबू हे ग्रीन गोल्ड म्हणून ओळखलं जाणारं एक बहुगुणी साधन. याच बांबूपासून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, कौशल्य प्रशिक्षण, नवउद्योग आणि संशोधनाच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्याचं मोलाचं काम बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली जिल्हा चंद्रपूर हे करीत आहे. आजच्या मुलाखतीत आपण जाणून घेणार आहोत बांबू उद्योगातील नव्या संधी, प्रशिक्षण कार्यक्रमांची वैशिष्ट्य, केंद्राचे नवोन्मेषी प्रकल्प आणि या क्षेत्रात तरुणांना मिळणाऱ्या रोजगार आणि उद्योजकतेच्या वाटा यासंबंधी. आणि याविषयी माहिती सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली जिल्हा चंद्रपूरचे संचालक श्रीयुत मनोज खेरनार साहेब. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: चंद्रपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते सर.
3: धन्यवाद.
2: सर आज मला सर्वप्रथम हे सांगा की BRTC म्हणजे नेमकं काय आणि त्याचे मुख्य कार्यक्षेत्र कोणतं आहे.
3: BRTC याचा जर आपण लॉंग फॉर्म पाहिला तर बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर असं आहे, म्हणजे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र. याची स्थापना जी आहे ती महाराष्ट्र शासनाचा जो शासन निर्णय आहे 4 डिसेंबर 2014 चा, त्या अन्वये त्याची

0: करण्यात आलेली आहे आणि एक स्वायत्त संस्था आहे. याला कोणतेही कार्यक्षेत्र म्हणजे आपण जर म्हटलं की पूर्ण महाराष्ट्रातच काम केलं पाहिजे असं नाहीये, तर पूर्ण भारतामध्ये हे प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काम करणारी संस्था आहे.
1: अच्छा, मग सर हे बीआरटीसीचं जे काम आहे हे समाज आणि प्रशासनाला कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकतं?
0: समाजाच्या दृष्टिकोनातून आज जर विचार केला आपण, तर जे आपण क्लायमेट चेंज याचा जर भाग पाहिला तर सगळे आता पूर येत आहेत आणि खूप क्लायमेट मध्ये चेंजेस येत आहेत. त्याच्या मागे आपण जर बांबूचा विचार केला तर बांबू हे एक अशी प्रजाती आहे की ती कुठे पण वेगाने वाढणारी प्रजाती आहे.
1: अच्छा.
0: आणि जर मोठ्या प्रमाणात आपण, माझं असं मत आहे, वेगळे मत कोणाचे असू शकतात, की आपण जर मराठवाड्यासारख्या भागामध्ये किंवा जिथे जंगलाचा राज जास्त झालेला आहे तर अशा ठिकाणी जास्तीत जास्त बांबूची लागवड शासनाने केली पाहिजे. आणि बांबूची लागवड केली तर तो जमिनीचा जो पोत आहे किंवा जमिनीची जी सुपीकता आहे ती सुद्धा टिकून राहील आणि जे काही पूर वगैरे येतात की ते सुद्धा, म्हणजे तेवढी क्षमता बांबूच्या प्लांट्स मध्ये आहे की ते जमिनीला पक्क पकडून घेऊ शकतात. जमिनीची सुपीकताही त्याच्यामध्ये आपल्याला टिकवता येईल आणि त्याच पद्धतीने आपला जो आता लॉस होतोय किंवा ज्या पद्धतीने पुरामध्ये सगळ्या गोष्टी वाहून जातात तर त्या गोष्टी सुद्धा थांबतील असं माझं मत आहे.
1: नक्कीच. आणि आपल्या चंद्रपूरमध्ये सुद्धा बांबूचं अगदी चांगल्यापैकी उत्पादन होत असतं. आता मला हे सांगा खैरनार सर, की हा जो महत्वपूर्ण प्रकल्प या ठिकाणी राबवला जात आहे तर यामध्ये आणखी काय काय आपण समाजाला देण्यासारखं करत आहात?
0: समाजाला भरपूर, म्हणजे आमच्याकडे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. याच्यामध्ये जर पहिला उपक्रम जर मी सांगितला तर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या सीएफसी सेंटर्स आम्ही तयार केलेले आहेत, म्हणजे कॉमन फॅसिलिटी सेंटर. तर याच्यामध्ये ज्या बुरुड समाजाच्या महिला आहेत किंवा ज्या गरीब महिला आहेत त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देतो आणि त्यांना वेगवेगळ्या हस्तकलेच्या वस्तू तयार करायचं शिकवतो आणि त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये रोजगाराच्या, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक संधी त्यांना एक निर्माण झालेली आहे. तर हे एक चांगलं कार्य जे आहे ते बीआरटीसीच्या माध्यमातून होत आहे. दुसरं म्हणजे शेतकरी प्रशिक्षण सुद्धा आम्ही घेतो आहे की शेतकऱ्यांना लागवडीचं तंत्रज्ञान आणि बांबू हार्वेस्टिंगचं तंत्रज्ञान हे त्यांना अवगत करून देणं आजच्या घडीची गरज आहे. आणि त्या माध्यमातून बांबूचं उत्पादन जर प्रत्येक ठिकाणी वाढलं तर मी आताच सांगितलं की पुराची जी समस्या आहे ती पण जाईल आणि बांबूपासून जे महत्वाचं जे आहे ते म्हणतो की कार्बन क्रेडिट, म्हणजे कार्बन लॉकिंग आम्ही त्याला म्हणतो, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल आणि पर्यावरणाचं जे आहे समतोल सुद्धा आपल्याला राखण्यास निश्चितच याच्यामधून मदत होणार आहे. म्हणजे समाजासाठी हे खूप महत्वाचं आहे आजच्या घडीला आणि त्याकडे शासनाने सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. लक्ष देण्याबाबत आता शासनाने काही पावले टाकलेले आहेत.
1: नक्कीच. आपण सांगितलं की शेतकऱ्यांसाठी तसंच ग्रामीण भागातील लोकांसाठी कशा प्रकारे बीआरटीसीची अंमलबजावणी सुरू आहे आणि त्यांना कशा प्रकारे स्थानिकांना फायदा होतोय. सर आता मला हे सांगा की विविध विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा कोणकोणती प्रशिक्षण आपल्या या विभागामार्फत दिली जातात? जसं आपण पर्यावरण म्हटलं किंवा बांबू उत्पादनाच्या संदर्भात म्हटलं, कोणती प्रशिक्षण आपल्या इथं दिली जातात?
0: आमच्या इथे वनरक्षकांसाठी सुद्धा आम्ही प्रशिक्षण देतो. म्हणजे काय की बांबू बद्दल फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही माहिती पाहिजे. जे नवीन नवनियुक्त जे वनरक्षक असतात तर त्यांना आम्ही याची माहिती देतो. एक दोन तीन दिवसाचा एक प्रोग्राम आम्ही अरेंज करतो, त्या माध्यमातून त्यांना बांबूचं महत्व आणि बांबू किती इम्पॉर्टंट आहे आणि ते जे वनरक्षक असतात ते पूर्ण महाराष्ट्रभर इकडे तिकडे गेलेले असतात तर त्यांना, म्हणजे तिथे गेल्यानंतर बांबू बद्दलही काम करता यावं, बांबूचं कल्टिवेशनचं किंवा त्याचं तंत्रज्ञान त्यांना अवगत व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. वेगवेगळे जे ऑफिसर्स आहेत ऑल ओव्हर इंडियाचे ऑफिसर्स आहेत तर ते सुद्धा अकॅडमीमध्ये, म्हणजे चंद्रपूर जी अकॅडमी आहे तिथे येतात तर त्यांना सुद्धा कंपल्सरी एक दिवसाचं आम्ही प्रशिक्षण आमच्याकडे असतं ज्या माध्यमातून म्हणजे पूर्ण भारतामध्ये त्यांना बांबू बद्दलचं इम्पॉर्टन्स त्यांच्यापर्यंत जाईल असं आम्ही प्रयत्न करत असतो.
1: नक्कीच. म्हणजे चांगल्या प्रकारे जनजागृती आपण बांबूच्या संदर्भात करीत आहात. खैरनार सर आता मला हे सांगा की जसं विद्यार्थ्यांसाठी किंवा युवकांचा जर आपण विचार केला तर त्यांच्यासाठी काही विशेष प्रशिक्षण आहे का किंवा काही करिअरच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात का?
0: हो हो. बीआरटीसी मार्फत एक डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी हा कोर्स ऑलरेडी चालू आहे जो एमएसबीटीच्या अंतर्गत येतो.

0: तर ह्या कोर्स जो आहे तो 18 महिन्याचा आहे, म्हणजे 1.5 वर्षाचा आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये म्हणजे त्याच्यातून जे घडणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना निश्चितच स्वतःच्या पायावर उभा राहता येईल असं प्रशिक्षण असं तंत्र आम्ही त्यांना शिकवतो.
1: अच्छा.
0: जे प्रॅक्टिकल असतं थेरॉटिकल भाग त्याच्यामध्ये कमी आहे. परंतु त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की जे काही विद्यार्थी आहेत त्यांना पुढे जर जसं 12वी इक्विव्हॅलेंसी आपण जर केली तर त्यांना पुढे सुद्धा दुसरे कोर्सेस जे आहेत त्यांना करता येतील. त्या अनुषंगाने आम्ही आता जे आहे त्याच्यात त्यांचा जो सिलेबस आहे करिक्युलम जो आहे तो आता बदल करायचं ठरवलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही MSBTA मार्फत त्यांचा सिलेबस जो आहे तो 2 वर्षाचा करतो आहे.
1: अच्छा.
0: जेणेकरून त्यांना तो कोर्स केल्यानंतर पुढेही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी चालून येतील आणि त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात जाता येईल. त्याच पद्धतीने आम्ही आता PRTC अंतर्गत एक टिश्यू कल्चर लॅब सुद्धा डेव्हलप करतो आहे आणि या टिश्यू कल्चर लॅबच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये टिश्यू कल्चरचं सुद्धा ज्ञान होणार आहे.
1: अच्छा.
0: तर वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांना अशी परिस्थिती आता येणार आहे की आम्ही एकदा कमर्शियली हे तर करायचे प्रयत्न करणार आहे परंतु वेगळ्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रभर जर आपल्याला टिश्यू कल्चरच्या लॅब जे आहेत त्या विद्यार्थ्यांमार्फत सुद्धा राबवता येतील असं एक माझं उद्देश म्हणजे विजन आहे की पुढे असं आपल्याला करता येईल ठिकठिकाणी. कारण की जेव्हा त्याची डिमांड वाढेल त्यावेळी प्रोडक्शन सुद्धा वाढलं पाहिजे आणि एकाच ठिकाणाहून शक्यतो कमर्शियल लेवलवर ते देणं शक्य होणार नाही. तर भविष्यामध्ये आणि बांबूचे वेगवेगळे धोरण सुद्धा आता शासन हे करत आहे तर त्यांना विद्यार्थ्यांना खूप म्हणजे स्कोप आहे की त्यांनी जर DBTचं प्रशिक्षण आमच्याकडे घेतलं तर त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करता येईल, त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जायची संधी आहे. त्याच पद्धतीने शासनाला आम्ही विनंती सुद्धा केलेली आहे की जे काही वनरक्षक वगैरे जे काही आहेत वेगवेगळ्या ज्या संधी त्यांना चालून येतील तर वनरक्षकांसाठी सुद्धा ते पात्र होतील जेव्हा 12वी वॅक्युलन्सी ऑलरेडी होणार आहे. कारण की वनरक्षकांसाठी पात्रता जी आहे शैक्षणिक पात्रता ही 12वीची आहे किमान आणि डिप्लोमा झालेले विद्यार्थी हे सुद्धा आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये येऊ शकतील. कारण की बांबूच्या बद्दल ज्यांना माहिती आहे कारण की बांबूचा प्रसार हा पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण भारतभर होणं आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात गेल्यानंतर तो आपापूस होईल आणि निश्चितच आपल्या समाजाला आपल्या पर्यावरणाला त्याचं म्हणजे फळ मिळतील असं माझं मत आहे.
1: नक्कीच. आणि आता आपण सांगितलं की युवकांसाठी विशेष प्रशिक्षणाची सोय आपल्याकडे उपलब्ध आहे, मग हे जे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी निवासी भोजन वगैरे अशा प्रकारची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे का?
0: बरोबर बरोबर. आमच्याकडे 2 म्हणजे मुलांसाठी आणि मुलींसाठी हॉस्टेल आहेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही मिळून 200ची कॅपॅसिटी आमच्याकडे आहे.
1: अच्छा.
0: आणि विशेष म्हणजे हे जे DBT घेणारे जे आहे ते विद्यार्थ्यांना म्हणजे सध्या तरी आम्ही मोफत हे करतोय, राज्य शासनाकडनं जो निधी येतो त्या निधीच्या माध्यमातून आम्ही DBT जे आहे तो कोर्स राबवतो आहे.
1: अच्छा.
0: आणि मोफतच त्यांना एक संधी मिळते आहे तर या संधीचा जास्तीत जास्त लाभ जो आहे तो विद्यार्थ्यांनी म्हणजे समाजातील जे काही गरीब विद्यार्थी असतील जे काही होतकोर विद्यार्थी असतील तर त्याचा लाभ हा घ्यावा असं मी सर्व जनतेला किंवा सर्व ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आवाहन करतो की त्यांनी याचा निश्चितच लाभ घ्यावा जेणेकरून त्यांना पुढे वेगवेगळ्या संधी वेगवेगळे व्यवसाय करता येणं शक्य होईल.
1: नक्कीच. आणि जसं आता आपण सांगितलं तर ही सुविधा चंद्रपूर जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे की महाराष्ट्रातील किंवा इतरही कुठल्या ठिकाणचे विद्यार्थी इथं येऊन हे प्रशिक्षण घेऊ शकतील?
0: मी आधीच आपल्याला सांगितलं की पूर्ण भारतामधून प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक संधी आहे की अशा प्रकारे जे आहे हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे तुम्ही ते शिकल्यानंतर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय हा करता येईल इतकं सक्षम प्रशिक्षण इथं दिलं जात आहे. त्या निश्चितच म्हणजे नुसतं थेरॉटिकल नाही आहे की तुम्ही अभ्यास करायचा परीक्षा द्यायची आणि गेल्यानंतर तुम्हाला बाहेर काही येणार नाही
1: असं नाही आहे.
0: हे प्रॅक्टिकली प्रशिक्षण आहे त्याचा निश्चितच लाभ जास्तीत जास्त भारतातील विद्यार्थी म्हणा महाराष्ट्रातील तर म्हणतोच की चंद्रपूर गडचिरोली डिस्ट्रिक्ट अमरावती आहे जिथे बांबूचा विदर्भामध्ये जास्त असं भाग आहे तर त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत कदाचित माहिती गेलेली नाहीये तर या माध्यमातून आम्ही माहिती देऊ इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त इथं ऍडमिशन घ्या. इथं आमची कॅपॅसिटी जवळपास 200 विद्यार्थ्यांची आहे आणि सध्या 50-75 पर्यंत विद्यार्थी येत आहेत तर हा लाभ हा जास्तीत जास्त जनतेने घ्यावा हेच या माध्यमातून मला सांगूशे वाटतं.
1: निश्चितच. सर, BRTCच्या कामकाजात आपलं अगदी उत्तम प्रकारे कामकाज सुरू आहे आणि प्रशिक्षण मिळणं करिअरच्या दृष्टीने आपण विद्यार्थ्यांचा विचार करत

0: आहात, युवकांचा विचार करीत आहात, हे सगळं करून सुद्धा आणखी कोणती प्रमुख आव्हानं आपल्याला जाणवत आहेत बीआरटीसीच्या माध्यमातून?
1: बीआरटीसीच्या माध्यमातून एक प्रमुख आव्हान आमच्या समोर एकच आहे की जे काही आम्ही सीएफसी सेंटर चालवत आहे तर त्याच्यामध्ये जे काही हँडीक्राफ्ट वस्तू आहेत तर त्याला मार्केटिंगसाठी आम्ही वेगळ्या पद्धतीने आता प्रयत्न करतो आहे. कारण की मार्केटिंग जर जेवढं जास्त होईल तेवढं त्या महिलांना रोजगार जो आहे तो मिळेल. आता सध्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर 10,000 ते 20,000 एवढं मंथली त्यांना पेमेंट मिळत आहे, परंतु आमची इच्छा आहे की त्यांना 50,000 त्यांनी कमवलं पाहिजे, त्यांनी 1,00,000 कमवलं पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त हे जे उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त जास्त प्रमाणात वाढलं पाहिजे. त्यासाठी चांगल्या मशिनरी आम्हाला घ्याव्या लागतील आणि जेवढ्या जास्त चांगल्या मशिनरी राहतील तेवढे इफिशियंटली ते वर्क करू शकतील. आणि प्लस मार्केटिंगसाठी वेगळं मार्केट लिंक्स आम्ही शोधतोय की जेणेकरून तो पूर्ण भारतामध्ये काय तर आम्हाला एक्सपोर्ट सुद्धा करता येईल. त्यासाठी एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करणारे जे वेगळे एजन्सी आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतोय. ऑनलाईन सुद्धा जेवढं मार्केटिंग करता येईल त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या मार्गाचं वेगळ्या पद्धतीने कसं आपल्याला ऑनलाईन करता येईल याचं हे करतो आहे. आणि प्लस अजून याच्यात एक मोठं आव्हान असं आहे, हे जो बांबू जो आहे तो वेगळ्या ठिकाणाहून जो आणतो आम्ही तेव्हा त्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जे वाढत आहे, तर त्यासाठी वेगवेगळ्या जर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर बांबूचं प्लांटेशन हे केलं तर शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही त्याबद्दल हे करतोय की तो बांबू त्या पर्टिक्युलर सीएफसीमध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये जर तिथल्या तिथे उपलब्ध झाला तर त्याचं जो कॉस्ट आहे तो कॉस्ट कमी होईल आणि आपोआप कॉस्ट कमी झाल्या तर सर्वसामान्य जनता जी आहे ते चांगल्या पद्धतीने हे उत्पादन घेऊ शकतील, प्रोडक्ट घेऊ शकतील आणि त्या माध्यमातून महिलांना जे आहे त्यांचं जे काही म्हणतो मी आता माझं 50,000 मंथली त्यांचं टार्गेट आहे आमचं तर ते अचीव करू शकतील यामध्ये शंका वाटत नाही.
0: नक्कीच, म्हणजे नवनवीन योजना आणि नव तंत्रज्ञानाचा वापर केला तर निश्चितच हे साध्य होऊ शकतंय. खैरनार सर, आता सांगा की जसं शाश्वत विकास किंवा हरित विकास साध्य करायचा असेल तर बीआरटीसीचं नेमकं योगदान या ठिकाणी कसं राहणार आहे?
1: हा, मी आता तुम्हाला आधीच सांगितलं की बांबू प्लांटेशन क्षेत्र जे आहे ते विदर्भापुरतं फक्त सीमित आहे. जर हरित महाराष्ट्र करायचं असेल तर बांबूचं क्षेत्र ठिकठिकाणी वाढवावं लागेल. सुरुवातीला थोडस त्याला प्रोटेक्शन लागतं आणि आमचा आता तोच एक उद्देश आहे की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये अॅग्रोक्लायमॅटिक झोनच्या अनुषंगाने कोणती प्रजाती कोणत्या ठिकाणी चांगल्या प्रकारे येईल याचा आम्ही आता रिसर्च करतो आहे, जेणेकरून त्या त्या भागामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात बांबूचं लागवड जे आहे ते शासनाच्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत शासनाशी पाठपुरावा करून करता येईल. आणि निश्चितच बांबूची लागवड वाढली तर निश्चितच हरित महाराष्ट्र होईल आणि त्या माध्यमातून जे बांबूचे फायदे आहे हे सगळ्यांना समजतीलच की 35% ऑक्सिजन जो आहे तो बांबू इतर प्रजातींपेक्षा जास्त देतो आणि कार्बन डायऑक्साइड जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये लॉक करून ठेवता येईल. जर त्याचे प्रोडक्ट आपण बनवले फर्निचरमध्ये आपण त्याचा जास्त जास्त वापर केला तर निश्चितच आपल्याला हवेतील कार्बन जो आहे तो लॉक करून ठेवता येईल आणि ऑक्सिजन जो आहे तो पर्यावरणामध्ये जास्त आपल्याला हे करता येईल. त्या दृष्टिकोनातून शासनाकडनं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे धोरण राबवले जाणार आहेत तर निश्चितच हरित महाराष्ट्र होणार, त्याला वेळ लागणार नाही.
0: नक्कीच, या मुलाखतीच्या शेवटी आपण सर्व जनतेला काय संदेश देणार?
1: जनतेला मी एक संदेश देऊ इच्छितो की आपण बांबू प्रजातीकडे एका वेगळ्या पद्धतीने बघायची आता गरज आलेली आहे की बांबू हे इतर झाडांपेक्षा वेगानं वाढणार एक जात आहे किंवा प्रजात आहे किंवा आपण त्याला ग्रास म्हणतो आणि याचा उपयोग जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे. जसं मी आता सांगितलं की 35% ऑक्सिजन इतर झाडांपेक्षा जास्त सोडतो, कार्बन लॉकिंग त्याच्यामध्ये होते, तर बांबूचे जास्ती जास्त लागवड आपण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सगळीकडे अवलंबली पाहिजे जेणेकरून ही लागवडीमुळे आपलं पर्यावरणाचा जो होणारा जो ऱ्हास आहे तो सुद्धा आपल्याला थांबवता येईल आणि निश्चितच वेगवेगळे जे उत्पादन आपण करतो आहे आता जर आपण विचार केला की चायना म्हणा व्हिएतनाम म्हणा हे आपल्यापेक्षा 30 वर्ष पुढे गेलेले आहेत. का बरं पुढे गेलेले आहेत? कारण की त्यांनी या बांबूचा किंवा तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला आहे. तर आपण सुद्धा या पद्धतीने बांबूवर जो रिसर्च केला पाहिजे त्या रिसर्च मध्ये आपल्याही सहकार्य लागणार आहे, शेतकऱ्यांचे लागणार आहेत वेगवेगळे.

0: एजन्सीचं आम्हाला लागणार आहे, ते आपण सहकार्य द्यावं आणि बांबू प्रजातीकडे वेगळ्या पद्धतीने बघावं, हेच आवाहन मी सर्वसामान्य जनतेला करतो.
1: म्हणजे युवकांनी सुद्धा याकडे लक्ष दिलं किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा बांबू लागवडीकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच शाश्वत विकास म्हणा किंवा हरित विकास साध्य करण्यासाठी चांगलं योगदान लाभणार आहे आणि या दिशेने अगदी चांगलं पाऊल आपण उचललेलं आहे. तर श्रोतेहो, आजच्या या संवादातून बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली म्हणजेच BRTC येथे होत असलेल्या नाविन्यपूर्ण कामाची, प्रशिक्षणाची, रोजगार निर्मितीची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या पाठबळाची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. बांबू ही फक्त वनस्पती नसून टिकाऊ विकास, हरित अर्थव्यवस्था आणि उद्योजकतेचा मजबूत पाया आहे हे या आजच्या मुलाखतीतून स्पष्ट झालं. या BRTC केंद्राचे संचालक श्रीयुत मनोज खैरनार साहेब यांनी आपल्याला दिलेली ही माहिती निश्चितच अनेक युवक, शेतकरी, महिला बचत गट आणि बांबू उद्योगातील इच्छुकांसाठी मार्गदर्शक ठरेल. आपण सर्वांनी हरित उपक्रमांना, बांबू उद्योगांना

0: तर श्रोत्या हो, आजच्या या संवादातून बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली म्हणजेच BRTC येथे होत असलेल्या नाविन्यपूर्ण कामाची, प्रशिक्षणाची, रोजगार निर्मितीची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या पाठबळाची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. बांबू ही फक्त वनस्पती नसून टिकाऊ विकास, हरित अर्थव्यवस्था आणि उद्योजकतेचा मजबूत पाया आहे हे या आजच्या मुलाखतीतून स्पष्ट झालं. या BRTC केंद्राचे संचालक श्रीयुत मनोज खैरनार साहेब यांनी आपल्याला दिलेली ही माहिती निश्चितच अनेक युवक, शेतकरी, महिला बचत गट आणि बांबू उद्योगातील इच्छुकांसाठी मार्गदर्शक ठरेल. आपण सर्वांनी हरित उपक्रमांना, बांबू उद्योगांना आणि स्थानिक प्रगतीला प्रोत्साहन देत राहावं हीच अपेक्षा. खैरनार सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात आणि ही मौल्यवान माहिती आमच्या समस्त श्रोत्यांना दिली त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: बांबू उद्योगातील नव्या संधी आणि प्रशिक्षण याविषयी बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री मनोज खैरनार यांची संगीता लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आता कार्यक्रमात ऐकूया काही संदेश.
3: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
4: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
4: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
3: WCL, CGHS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
4: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: विश्वासाचं ठिकाण,
4: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: हॅलो
4: हॅलो, फरमाइश.
3: हॅलो
4: हॅलो, आपली आवाज.
3: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
4: कुठे?
3: हॅलो फरमाइश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
4: वा छान.
3: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
4: 0717225434 या फोन नंबर वर.
3: आता वेळही सांगून दे.
4: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
3: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
4: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
3: हॅलो.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश यांच्या स्वरात अनारी या चित्रपटातील गीत, शैलेंद्र यांच्या गीताला संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात मासूम या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलत. गुलजार यांच्या गीताला संगीत राहुलदेव बर्मन यांचं होतं आणि या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. तर सुरुवातीला ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.
1: आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11 बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24 ते 27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1.25 कोटी अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35.27 कोटी रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या 3 चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ॲप किंवा माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून 1 कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

0: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथे नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या 3रा दिवशी इंग्लंडनं 2रा डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं 2रा डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंड समोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय मराठी

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. कार्यक्रमासाठी निवेदन केलं आहे विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे आरती गाढवे यांचं. सादर करते गौरव शिंपी आणि धीरज केदारी.

रामकृष्ण हरी श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी

पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातील प्रत्येक टप्पा वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव देणारा असतो. लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढील मुक्कामाकडे वाटचाल करत असते. त्यापैकी लोणी काळभोर ते यवत हा टप्पा विशेष महत्वाचा मानला जातो. ग्रामीण भागातून होणारा हा प्रवास वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील आत्मीयतेचं सुंदर दर्शन घडवतो. आजच्या आकाशवाणी वृत्तांत मध्ये आपण अनुभवणार आहोत लोणी काळभोर ते यवत या प्रवासातील भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह, सेवा, शिस्त आणि वारीची समृद्ध परंपरा. श्रोते हो, पहाटेच्या मंगल वातावरणात टाळ मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुण्याहून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होते.

0: ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी या जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत असतात आणि लाखो वारकरी एकाच लयीत एकाच भावनेनं विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत असतात. लोणी काळभोर परिसरातून पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, वैद्यकीय सेवा, विश्रांतीची सोय अशा विविध प्रकारच्या सेवांमधून समाजातील सेवाभावाचं दर्शन घडतं. वारकरी शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य यांचं उत्तम उदाहरण घालून देतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मतेची आणि लोकसहभागाची चळवळ आहे हे या प्रवासातून प्रकर्षानं जाणवतं. या प्रवासादरम्यान पालखी कुंजीरवाडी फाटा, सोसायटी ग्राउंड उरळी कांचन, जावजी बुवाची वाडी या ठिकाणी विसावा घेत घेत यवतच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. श्रोते हो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उरळी कांचन नगरीत आगमन होताच संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं दुमदुमून गेला. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. दर्शनासाठी आणि स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विसाव्याच्या वेळी आकाशवाणी पुणेचे प्रसारण अधिकारी गौरव शिंपी यांनी प्रशासनाच्या विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या सुविधांबाबत जाणून घेतलं.
1: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. मी डॉक्टर सागर नाशिककर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र उरळी कांचन. आमच्या उरळी कांचन गावामध्ये पालखीचा 2 तास विसावा असतो. वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा आमच्याकडून 3 बूथच्या मार्फत पुरविल्या जातात. 2 अधिकारी आणि 52 कर्मचारी यांच्या मार्फत आम्ही आरोग्याच्या सेवा पुरवतो. तसंच पालखीमध्ये आलेल्या वारकरी भक्त मंडळींसाठी पाण्याची तहान भागवण्यासाठी जे टँकर्स असतात त्या टँकर्सच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही तपासतो आणि जिथे आम्हाला ते चांगले वाटत नाही ते पाणी आम्ही शुद्ध करून घेतो. अशा प्रकारे आम्ही सर्व वारकऱ्यांना आरोग्याच्या आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी सेवा पुरवतो. वारकरी भक्त मंडळींमध्ये मुख्यतः सांध्यांचं दुखणं, पायाचं दुखणं यासाठी आम्ही त्यांना पेनकिलर जेल असेल किंवा पेनकिलर गोळ्या आणि जर त्यांना काही डिहायड्रेशन वगैरे त्रास झाला त्यासाठी क्षार संजीवनी तसंच इतर आनुषंगिक सर्व प्रकारचे औषधोपचार आम्ही करतो. आणि आमच्याकडे रुग्णवाहिका एक थांबून असते. जर कुठलेही गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले तर खाजगी यांच्यामध्ये 10% बेड राखीव ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं असतं आणि इतर ठिकाणी देखील आम्ही ते तत्काळ संदर्भित करतो.
2: माझे नाव कमल दिलीप कांचन. माझी अंगणवाडी पांढरस्तर मध्ये गारुडी वस्ती म्हणून ठिकाण आहे, तिथे माझी अंगणवाडी भरते. पण आता हिरकणी कक्ष म्हणजे आयसीडीचं हे आहे ना, त्यामुळे आम्ही पूर्णपणे सगळं लक्ष देऊन करतो. 2 दिवस झाले आम्ही याच्यासाठी इथंच आहे, सगळी व्यवस्था केली, त्यामुळे कोणाची जशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने. यामध्ये इथे नाही का बाळकृष्ण कोपरा केलेला आहे, त्यामध्ये लाडू वगैरे असं मुलांना खायचं ठेवलेले आहे आणि इथं मुलांसाठी खेळणी. आता ही लहान लहान मुलं येतात मग त्यांना खेळावं असं वाटतं, हे आपले फुगे मुलांना त्याच्याकडे पाहून आकर्षण वाटतं, त्यामुळे ते पण सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि जे काय खावं काय खाऊ नये हे पण फ्लेक्स वगैरे लावले. परत आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा फॉर्म भरतो आम्ही, म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेला 5000

0: रुपये मिळतात, ते पण काय डॉक्युमेंट लागतात ते सगळं आम्ही इथं फ्लेक्सद्वारे सांगतो आणि करून पण घेतो आम्ही. आमचे जवळजवळ 13-13 फॉर्म 14-14 फॉर्म झालेले.
1: यावेळी आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी पायी वारीचा आध्यात्मिक आनंद, विठ्ठल भक्तीची अनुभूती आणि वारी म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ असल्याच्या भावना आमच्या जवळ व्यक्त केल्या. ऐकूया.
2: रामकृष्ण हरी, मी दिलीप मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विश्वस्त. जगद्गुरु तुकोबारांचा 341 पालक आहे. आज उरुळी कांचन येथे दुपारच्या मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 दिंड्या अधिकृत आहे. बऱ्याचशा दिंड्या स्वयंभू आहे. या दिंड्यांना काही कमी पडलं त्या संस्थांमार्फत, इतर शासकीय प्रशासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन पाणी निवारा सावली करत असतात. आणि एक मोठं जगातलं आश्चर्य आहे की एकही माणूस या टायमाला उपाशी राहत नाही किंवा उन्हाळा पावसाला कधी भेट नाही आणि त्याची वारी तो निरंतर करीत असतो. त्याला या वारीमध्ये विठ्ठलाला भेटायला जात असाल, पांडुरंग तुमच्या बरोबर असतो असं मनाभावेप्रमाणे तुम्ही वारी जर कराल तर तुम्हाला या योग्य फळ मिळतं. रामकृष्ण हरे.
3: मधुकरण देवे, आम्ही तुळजापूरचे. वारीच्या निमित्तानं पंढरपूरला वारी चालली आहे. आम्ही आपलं दर्शनासाठी रोडला आलेलो आहे. 2 तास झालो उभा आहे. वारीमध्ये लय वारी वाढतं. वारीमध्ये एवढा आनंद वाढतं ना अहो, सगळंच आहे इथं. आम्ही नुसतं वारीत उभारलं तरी देव मिळ असं वाटतं. एवढं समाधान आहे इथं, काही अडचण नाही.
4: माझं नाव श्रावणी सुदर्शन पवार. आपल्या होळी गावांमध्ये पालखी येते, खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण. सगळेजण मनोभावाने देवाची पूजा करतात, सगळेजण दर्शन घेतात, खूप छान वाटतं.
1: श्रोते हो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही, तर ती संतांच्या विचारांचा, नामस्मरणाचा आणि समाज प्रबोधनाचा अखंड प्रवाह आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंतही या परंपरेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे अनेक युवा कीर्तनकार या वारकरी परंपरेला नवी ऊर्जा देत आहेत. अशाच एका युवा कीर्तनकार श्रेयस कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात वारीचं अध्यात्म, तिचं सामाजिक महत्व आणि आजच्या काळातील तिची प्रेरणा.
5: रामकृष्ण हरी. वारी कशाला म्हणायचं वारी, जी जन्म मरणाते वारी, जी जन्म मरणापासून जीवाला मुक्त करते तिचं नाव वारी. एक प्रकारचं कायिक तपच या वारीमध्ये साधत. आजूबाजूला असलेली प्रतिकूल परिस्थिती, सोयी सुविधा असोत नसोत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एका विवक्षित ध्येयाकडे आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा कशी करत राहायची हे आपल्याला वारीतून शिकायला मिळतं. आणि वैशिष्ट्य याचं असं आहे की हे चालणं एकट्याचं नाहीये, ही सामूहिक उपासना आहे, ही सामुदायिक उपासना आहे आणि संतांच्या संगतीमध्ये केलेली उपासना आहे. खरं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण या कोणालाही कोणीही निमंत्रण करत नाही, पण प्रत्येकाला एक भक्तीनं निर्माण होणारी ओढ असते. या भक्तीपोटी हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. हे सगळं का? तर लागला टकळा पंढरीचा. जय जय राम कृष्ण हरी.
1: श्रोते हो, वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी. अनेक स्वयंसेवी संस्था अशा सेवांसाठी कार्यरत असतात. त्याच अनुषंगानं इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या वतीनं सायकल वापरा, आरोग्य उत्तम करा असा संदेश देण्यासाठी देहू ते पंढरपूर असं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल वारीमधील सहभागी रामदास चौधरी यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधून या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेतला.
6: नमस्कार. हे आता 10वं वर्ष आहे ॲथलेटिक सोसायटीचं पुणे देहू ते पंढरपूर सायकल वारी. मी तर फार उत्साही आहे. खर तर हा एक आणि शक्तीचा संगम आहे असं मला वाटत, कारण विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे ती त्यांची भक्ती आणि स्वतःच्या पायातील ताकदीच्या जोरावर हे सायकल स्वार पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत, म्हणजेच ती त्यांची शक्ती. अशा अर्थाने भक्ती आणि शक्तीचा हा सुरेख संगम आहे असं मला वाटतं. आणि ही वारी जाता

0: स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी आरोग्य याचा संदेश देत ही वारी पंढरपूर पर्यंत जाणार आहे. सुरेख असा संदेश ती जगाला देत आहेत, त्याबद्दल मीही फार उत्साही आहे या वारीबद्दल. आणि त्या सायकल स्टोरांच्या तोंडावरचा उत्साह पहा, कारण त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा निसर्गाच्या त्यांच्या शरीराची भक्ती करणार आहे. या वारीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 2500 जास्त सायकल स्टोरांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. 300 जास्त महिला याच्यामध्ये सहभागी आहेत. तसेच 10 मुला मुलींपासून 80 आजोबापर्यंत लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. ही पर्यावरणपूरक अशी वारी आहे, आरोग्याचा फिटनेसचा मंत्र देत चाललेली आहे. त्याच्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहतं, पोल्युशन होत नाही, फ्युएलची बचत होते आणि आपलं स्वतःच आरोग्य फिट राहतं.
1: श्रोते हो, वारीमध्ये वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आदर फाउंडेशनच्या वतीनं वारकरी वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद पाटील यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधला.
2: नमस्कार, जय हरी विठ्ठल. आदर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात 3 आपले 200+ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टुडंट कार्यरत आहेत. वारकऱ्यांना बेसिक ओपीडी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर आदर फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम म्हणजे आरोग्यविषयक जनजागृती. सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल महिलांसाठी, मुखकर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर याबाबत जनजागृती, फिजिओथेरपी, अंगदुखी अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत. आपण बघू शकतो आता आपले जे वारकरी आहेत, माऊली आहेत, यांना वारकरी आरोग्य सेवा शिबिरात आपले सगळे डॉक्टर सेवा देत आहेत. आपले वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट असेल, अनेक ग्रामीण भागात जाऊन आरोग्यविषयक काम असेल, असे आम्ही सगळे करत आहोत. मी स्वानंद पाटील, अध्यक्ष आदर फाउंडेशन, किंवा सर्वांचा ऋणी आहे. असाच तुम्ही सगळे आशीर्वाद आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.
1: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. वारीत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी, उद्योजकांसाठी ज्ञानेश्वरीची जीवनमूल्य प्राध्यापक हेमंत भागवत यांनी मांडली, ती या शब्दात.
3: नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान ग्रंथाविषयी संवाद साधणार आहोत जो केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही, तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. आज जगभरातील व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व, नवकल्पना, ग्राहक केंद्रितता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक व्यवसाय आणि शाश्वत विकास यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. अनेक उद्योजक जागतिक व्यवस्थापन संस्थांकडून प्रेरणा घेतात, परंतु या सर्व तत्वांचे मूळ आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत शेकडो वर्षापूर्वी सापडते. संत ज्ञानेश्वरांनी जी जीवनमूल्य अत्यंत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत मांडली, पहिले तत्व निष्काम कर्मयोग. उद्योजकांना आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे, केवळ नफ्यावर नाही, जो गुणवत्तेवर भर देतो, ग्राहकांचा विश्वास जिंकतो आणि सातत्यानं प्रयत्न करत राहतो त्याच्याकडे यश आपोआप चालत येतो. पैसा हा यशाचा परिणाम असतो, परंतु विश्वास हा यशाचा पाया असतो. दुसरे तत्व ज्ञान सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान संस्कृत मधून मराठीत आणून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. हा त्या काळातील सर्वात मोठा सामाजिक नवोपक्रम होता. आजच्या उद्योजकांसाठीही हा एक मोठा धडा आहे. उत्पादन कितीही उत्कृष्ट असलं तरी ते ग्राहकाला सहज समजलं नाही तर त्याचा उपयोग नाही. साधेपणातच मोठी ताकद असते. तत्व दुसरे नम्रता. व्यवसाय वाढला की अहंकार वाढण्याची शक्यता असते, पण खरा नेता तोच जो सतत शिकतो, ऐकतो आणि स्वतःला सुधारत राहतो. ग्राहक, कर्मचारी आणि सहकारी यांच्या मताचा आदर करणारा उद्योजकच दीर्घकाळ यशस्वी राहतो. तत्व चौथे, धर्म म्हणजे व्यवसायातील नैतिकता. धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी, योग्य किंमत, दर्जेदार उत्पादन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास यावर उभा

0: राहिलेला व्यवसायच खऱ्या अर्थानं टिकाऊ ठरतो. जाहिराती ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात, पण विश्वास निर्माण करतो तो फक्त प्रामाणिक. मित्रांनो, ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ व्यवसाय करण्याची पद्धत शिकवत नाही, ती व्यवसाय करणारा सुसंस्कृत, संवेदनशील, नैतिक आणि दूरदृष्टी असलेला माणूस घडवतो.
1: श्रुतीहो यांच्या सोबतच प्रशासन आणि स्थानिक नागरिक, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध व्यवस्थापन हे वारीचं वेगळेपण ठरतं. श्रोतेहो, यवत हा पालखी सोहळ्यातील महत्वाचा मुक्काम. दिवसभराचा प्रवास पूर्ण करून पालखी यवत इथं पोहोचली. वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळं संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुड आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम रंगले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा

वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळं संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुड आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम रंगले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा, सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सदाचाराचा संदेश दिला जात होता. इथं श्रीमंत गरीब, जात पात, भाषा किंवा प्रदेश याचा कोणताही भेद राहिला नव्हता. प्रत्येक जण वारकरी म्हणून एकाच भावनेनं विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. श्रोते हो, लोणी काळभोर ते यवत हा प्रवास म्हणजे केवळ पालखीचा मार्ग नाही, तर तो भक्तीचा, संस्कारांचा आणि मानवतेचा प्रवास आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला संदेश आजही प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो. म्हणूनच वारी ही केवळ परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य ठेवाय. विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि सेवाभावाची परंपरा हीच या प्रवासाची खरी ओळख आहे. याच भक्तिभावासह आजच्या आकाशवाणी वृत्तांतमधून आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार आणि रामकृष्ण हरी.

0: पायीवारी पंढरीची या कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं आरती गाहे यांचं. सादरकर्ते होते गौरव शिंपी आणि धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमांतर्गत श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या लोणी काळभोर ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
3: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
4: झाली सोय.
5: कशाची?
4: बँकेच्या फीची
5: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
6: आरबीआय म्हणते
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
7: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
7: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
3: WCL, CGHS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
7: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: विश्वासाचं ठिकाण,
7: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
8: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
9: अनेक प्रश्न, अनेक शंका,
8: तर कुठे मिळेल याचं समाधान
9: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
8: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
9: कॉल करा आणि प्रश्न विचारा
8: 07172254634 या नंबरवर.
9: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
8: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
9: हॅलो डॉक्टर.
8: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।

0: श्रोताओं नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। सकाळचे 10 वाजले आहेत। आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आई शपथ या चित्रपटातील हे गीत।

0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात नाधो महानोर यांची शब्दरचना. संगीत श्रीकांत सदाफुले यांचं चित्रपट आहे अबोली.
1: गीत व कविता यात कुठेही अंतर लय घेतलं आणि

सुरेश वाडकर यांच्या स्वरात चिमणी पाखरे या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत अच्युत ठाकूर यांचं होतं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात उंबरठा या चित्रपटातील गीत. सुरेश भट यांच्या गीताला संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

नटसम्राट या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया टाइमपास 2 या चित्रपटातील हे गीत.

0: टाइमपास टू या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम चालता बोलता. आजच्या निवेदिका आहेत अर्चना चौधरी.
1: चंद्रपूरच्या आकाशवाणी केंद्रावर नव्यानेच सुरू झालेल्या चालता बोलता या कार्यक्रमात मी अर्चना चौधरी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, चालता चालता बोलता बोलता आपण अनेकांना भेटत असतो आणि त्या भेटींमधून उमलतात गप्पा, अनुभव आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या आठवणी. आणि हा संवाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चालता बोलता हा खास कार्यक्रम. तर मग आज आपण कोणाकोणाला भेटणार आहोत आणि ते काय खास सांगणार आहेत याची उत्सुकता तुम्हालाही नक्कीच असेल. तर उशीर कशाला, चला तर सुरुवात करूया चालता बोलता या कार्यक्रमाला. या ठिकाणी बसचा स्टॉप आहे, काही विद्यार्थी तिथे थांबलेले आहेत. चला तर मी त्यांच्याशी संवाद साधत आहे. नमस्कार बाळा.
2: नमस्कार मॅडम.
1: तुझं नाव काय आहे?
2: दिग्विजय.
1: अच्छा दिग्विजय. दिग्विजय, तू कुठल्या शाळेत जातोस?
2: पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चंद्रपूर.
1: तू कुठल्या वर्गात आहेस?
2: मी आता 10वीला गेलो.
1: अच्छा, तू 10वीला गेलास. मला सांग दिग्विजय, 10वी म्हटलं की घरात आई वडिलांना किंवा बाकीच्यांना खूप टेन्शन असतं की माझा मुलगा 10वीत गेलेला आहे, तो कसा अभ्यास करेल किंवा त्याला त्याचे पर्सेंट

0: तेज वाढले पाहिजे, त्याने चांगला अभ्यास केला पाहिजे, महत्वाचं वर्ष 10वीचं हे आहे असं प्रत्येकाला वाटतं, तर काय सांगशील तू?
1: प्रत्येक विद्यार्थी आपल्या आपल्या परीने अभ्यास करत असतो आणि चांगले मार्क घेत असतो. फक्त फरक एवढा असतो की कोणाला चांगले मार्क्स मिळतात, कोणाला थोडे कमी मार्क्स मिळतात. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की मार्क्स आणि पर्सेंट हे सगळं काही नसतं. त्या मुलामध्ये जी स्किल आहे किंवा त्याच्यात त्याला जो इंटरेस्ट आहे, त्याला जर आपण त्याच्या पालकांनी जर पुढे जाऊन वाव दिली तर चांगलं राहील मॅडम.
0: अरे वा, किती छान तुझे विचार आहेत. की तुला असं म्हणायचं की सगळं काही पर्सेंटेज नसतात, मुलांमध्ये वेगवेगळ्या कला असतात आणि त्या कलेला प्रत्येक पालकांनी वाव देऊन ती कला त्याची पुढे कशी जाईल, त्याच्यामध्ये त्याला कसं करिअर करता येईल हा विचार केला पाहिजे. खरंच खूप सुंदर तुझे विचार आहेत. तुझा आवडतीचा विषय कोणता आहे दिग्विजय?
1: सोशल सायन्स.
0: अच्छा, का आवडतो तुला हा सब्जेक्ट?
1: मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामध्येच करिअर करायचं आहे.
0: अरे वा, खूप छान. आजच्या कार्यक्रमात तुला कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: मोटिवेशनल सॉन्ग.
0: अच्छा ठीक आहे, ऐकवीत आहोत तुला तुझ्या आवडीचं हे गीत.

0: श्रोतेहो, मी आलेली आहे चंद्रपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुलमोहर कॉलनीमध्ये. आणि या नावाप्रमाणे सुंदर गुलमोहराच्या झाडाखाली एक काका निवांत बसलेले दिसत आहेत. चला तर मग जाऊया त्यांच्याजवळ आणि जाणून घेऊया त्यांच्याबद्दल, त्यांच्याच मनातलं. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आपलं पूर्ण नाव सांगा.
1: मी प्रोफेसर डॉक्टर विद्याधर देवदास बनसोड, चंद्रपूरला राहतो.
0: अच्छा, काय करता सर आपण?
1: 2 वर्ष झाले सेवानिवृत्त झालो, मराठी विभाग प्रमुख होतो आणि आता सध्या लेखन करत आहे.
0: सर आपल्या आवडीनिवडी काय आहेत?
1: आवड म्हणजे मी कवी आहे म्हणून कथा, कादंबरी, कविता, नाटक हे सगळं लिहित असतो. कविता सादर करणे, नाटकं सादर करणे हा माझा छंद आहे आणि विविध विषयांचा अभ्यास करणे, संशोधन करणे हे मला आवडतं. पण गाणं म्हणायला आवडतं बरं का?
0: अरे वा सर, आपण खरंच अभूर होणारी व्यक्तिमत्व आहात, उत्तम लेखक आहात. आपण आपले किती पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत सर?
1: आजवर माझी 25 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
0: अरे वा, आणि काही कविता संग्रही असतील आपले?
1: हा, माझे 7 कविता संग्रह प्रकाशित आहेत.
0: खूपच छान. सर आपण कविता करतात तर कवितेचे आपले विषय काय असतात?
1: मला निसर्ग आवडतो, माणसं आवडतात, माणसांच्या व्यथा वेदना आवडतात आणि माणसांचं जग आवडतं आणि मग त्यांच्या काळजात शिरून त्यांचं जीवन मांडणं कवितेमध्ये आलं की मला खूप छान वाटतं.
0: सर आपण कविता करताना अनेक विषयांना धरून आपण कविता केल्यात, पण तुम्ही स्वतःच्या पत्नीसाठी कविता केली आहे का?
1: खरं म्हणजे हा प्रश्न मला खूप लोक विचारत होते की बा तुमच्या पत्नीवर तुम्ही कविता केली का. एकदा एक कविता लिहिली होती, अगदी फार प्रामाणिक आहे कारण कवितेत खोटं नाही बोलतायत. जर तुम्ही खोटं बोललात तर तुम्ही चांगली कविता लिहू नाही शकत.
0: बरोबर आहे.
1: कवितेची अटच असते की तो कवितेशी प्रामाणिक कवी असला पाहिजे.
0: अगदी बरोबर सर.
1: तर म्हणजे तिच्याशी बोलत असताना सहज संवादी स्वरूपाच्या लिहिलेल्या काही ओळी आहेत.
0: अच्छा.
1: तू जिथे असतेस तेच माझं गाव असतं, तिच्यासाठी म्हटलेलं. तू जिथे असतेस तेच माझं गाव असतं, तुझ्या नावासोबत जोडलेलं माझं.

0: नावस्ते.
1: अरे वा,
0: तू जिथे असतेस तेच माझं गाव. मी लिहिल्या अक्षरात, मी लिहिलेल्या अक्षरात तुझे नाव नसते. मी लिहिलेल्या कथेत तुझी कथा नसते, तुझी व्यथा नसते. नवरा बायकोची लेबल आहेतच, पण त्याहूनही काहीतरी असतो आपण. नवरा बायकोची लेबल आहेतच, पण त्याहूनही काहीतरी असतो आपण. शब्द तिथे मुके होतात, मुक्यानेच हसतो आपण. शब्द तिथे मुके होतात, मुक्यानेच हसतो आपण.
1: किती छान, खरंच खूपच सुंदर. कारण बऱ्याच वेळेस असं आपण पाहतो की कवी असतो, भरपूर सारे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले असतात, ते सगळ्यांवरती कविता करतात, पण जी त्यांना आयुष्यभर सोबत करत असते, इतको प्रेमाने संसार करत असते, त्या बायकोवर कविता केलेली सहसा कुठे दिसत नाही. सर, खूप मजा आली, खूप छान वाटलं. सर, तुमचे काही अनुभव आहेत का रेडिओ सोबतचे?
0: खरं म्हणजे रेडिओ सोबतचे माझे खूप छान अनुभव आहेत. मी 10वीला असताना माझ्या वडिलांनी मला एक फिलिप्सचा रेडिओ घेऊन दिला होता, आणि माझ्या जीवनातली ती अनमोल आठवण आहे. मी मला घरचे लोक अभ्यासाचा किडा बनायचे, पण माझा अभ्यास तोपर्यंत सुरू राहायचा जोपर्यंत रेडिओ सुरू राहायचा.
1: अरे वा.
0: अगदी माझा 11वी 12वीचा अभ्यास असेल किंवा BSc नंतरचा अभ्यास, BSc दरम्यानचा अभ्यास असेल, तर उशिरापर्यंत मी जागत बसायचो. घरचे सगळे 9 वाजता झोपलेले असायचे आणि रेडिओ 11 वाजता बंद व्हायचा. आणि त्याच्यामुळे 11 शेवटचा गाणं आठवलं की मी पुस्तक ठेवायचो आणि मी पण झोपे जायचो. त्याच्यामुळे आकाशवाणी ही माझी खरं म्हणजे दिवसभराची सोबती असायची तर झोपेपर्यंत.
1: अरे वा, किती छान. सर, अगदी भरभरून तुम्ही आकाशवाणी बद्दल बोललात. आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल आपल्याला?
0: मला मंगेश पाडगावकरांचं गीत ऐकायला आवडेल. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
1: अरे वा, खूप छान गीताची निवड सर आपण केलीत. ऐकवीत आहोत आपल्याला आपल्या आवडीचं हे गीत.

0: नमस्कार.
1: इथे रोज मला तुम्ही फिरताना दिसतात आणि फिरता फिरता तुमच्या मोबाईलवर रेडिओ लावलेला असतो नियमित. मी असं बऱ्याच वेळेस ऐकते.
0: अच्छा,
1: तर तुमचं नाव सांगा.
0: माझं नाव आहे महादेव रामाजी गौरलीकर.
1: अच्छा, काय करता काकाजी तुम्ही?
0: मी आता रिटायरमेंट झालाय. माझं डब्ल्यू सी एलला होतो. रिटायर होऊन 10 वर्ष झाले.
1: बर बर, किती वय असेल तुमचं?
0: माझं 70.
1: अच्छा, 70 वर्षाचे आपण आहात. आणि किती वर्षापासून आकाशवाणीचे कार्यक्रम आपण ऐकतात?
0: खूप दिवस झाले, तरी 20-25 वर्ष झाले असतील.
1: अरे बापरे, भरपूर वर्षापासून तुम्ही आकाशवाणी ऐकतात. अच्छा,
0: छान वाटते, पण मला आवडते. आणि मला खूप दिवसापासून सेवक आहे, कारण मी जेव्हा माझ्या प्रॉपर गाव मोरवाला होती, तर विमानतळ मोरवा, तर त्या ठिकाणी मला सुरुवाती, कारण सुरुवातीचं काही साधन नव्हतं, तर त्याच्यामुळे एक मोठा रेडिओ घेतला होता. रेडिओ होते पहिले, बघा. तर त्या रेडिओवरून नाही का शेताकडे जायचं असलं, सेल टाकलेला रेडिओ असायचा, आकाशवाणी लावलं की चल. त्यावेळेस जास्त कार्यक्रम होते राहत ना, अमित सायाने वगैरे बिनाका गीत मला वगैरे पेश करायचे, त्यावेळेपासून ऐकायची सवय आहे. तर ते कार्यक्रम ऐकायचे, शेतात जायचं, आपल्या शेतीचे कामं करायचे, लावून द्यायचं, शेतीचे कामं करायचं, कार्यक्रम ऐकायचं, शेतीचे कामं होत राहायचे.
1: अरे वा, किती छान. म्हणजे एक छान विरंगुळा तुमचा व्हायचा.
0: आणि बाकीचे राहायचे ना, म्हणजे मजदूर राहायचे ना, काही काम करणारे काकाजी लावा ना, बाबा लावा ना, ऐकणंही होते आणि कामही होते आमचं व्यवस्थित, असं म्हणायचे, ते लावून द्यायचं.
1: हा हा, म्हणजे तुमच्या सोबत इतर सुद्धा लोक आकाशवाणी ऐकायचे.
0: छान वाटायचं त्यांना.
1: अरे वा, किती छान. खूप भरभरून तुम्ही आकाशवाणी बद्दल बोललात. फिरता हा कार्यक्रम सुरू केला, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: अगदी छान कार्यक्रम आहे आणि खूप लोकांशी संपर्कही होतो तुमचा आणि परिचय वाढतो आणि आकाशवाणी बद्दल जी माहिती नाही ती माहिती पण आम्हाला मिळते.
1: अच्छा, म्हणजे आम्ही थेट तुमच्यापर्यंत पोहोचतो त्यामुळे,
0: कारण आम्ही आकाशवाणीमध्ये येऊ शकत नाही आणि तिथं आमच्यासारखे, म्हणजे तिथं पोहोचतही नाही ना. आणि तुम्ही
1: ज्येष्ठ लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तर
0: सिनियर सिटीजन.
1: अच्छा, तर हे माध्यम तुम्हाला आवडलं?
0: आवडलं खूप, म्हणजे जवळून परिचय होतो.
1: हा हा,
0: अगदी छान. आणि जवळचा परिचय कसा असतो की जवळ आल्यामुळे थोडं प्रेमही वाढतो एकमेकाबद्दल.
1: बरोबर, अगदी खरं आहे. तुमचं आवडतीचं गाणं कोणतं आहे?
0: माझं आवडतीचं गाणं तर कभी कभी मधलं नाही का, अमिताभ बच्चनचं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है.
1: अरे वा, किती सुंदर.

0: चालता बोलताच्या आजच्या भागात आपण अनेकांना भेटलो, त्यांच्या गप्पा ऐकल्या, अनुभव जाणून घेतले आणि आकाशवाणीनं पिढ्या न पिढ्या माणसांना जोडण्याचं काम केलं. आणि चालता बोलता हा कार्यक्रम त्या परंपरेचा एक छोटासा पण मनापासूनचा प्रयत्न आहे. चला तर आजच्या गप्पा तुम्हालाही नक्कीच आवडल्या असतील. अशाच नव्या भेटी, नव्या गप्पा आणि नव्या अनुभवांसह पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत ऐकत रहा, जोडलेले रहा. बरं तर श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमातून मी अर्चना चौधरी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: बाह्यध्वनी मुद्रणावर आधारित कार्यक्रम चालता बोलता आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका होत्या अर्चना चौधरी. सकाळचे 11 वाजले आहेत. आता ऐकूया हिंदी भजन.

किशोरी अमोणकर यांच्या स्वरात मीराबाई यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत किशोरी अमोणकर यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुप जलोटा यांच्या स्वरात हे हिंदी भजन.

साधना सरगम यांच्या स्वरात हे हिंदी भजन आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोनू निगम यांच्या स्वरात हे हिंदी भजन.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचं ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल
2: कार्यक्रमात यानंतर जगजीत सिंग यांच्या स्वरात ही रचना ऐकूया

सोनू निगम यांच्या स्वरात हे हिंदी भजन आत्ताच आपण ऐकलत आणि या गीतासोबतच हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. यावेळेला सकाळचे 11:30 झाली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया नटरंग या चित्रपटातील हे गीत.

0: एक तारा या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया डबल सीट या चित्रपटातील हे गीत.
1: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची,
1: परवा भी कुणाची.

यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण 103 MHz FM ध्वनी लहरींवर. यावेळेला दुपारचे 12 वाजतात. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

सकाळच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: रसिक हो संगीत चित्रकला विणकाम बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा रवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय.
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे. खरं सांगायचं अगदी बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आत्तापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होतात. सुमनताईंचे अखेरचे दिवस त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होतात. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा म्हणजे संपर्क होता, तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
1: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले, नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत. कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असत त्यावेळेला आपण मंचावर जावं असं वाटतं, आणि ते त्यांनी कमी केलं. आम्ही त्यांच्या भावनेचा आदर केला आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या, पण त्यांना सांगून. कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांचाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे. त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले. पण सुमनताईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
0: बरोबर.
1: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार त्या बाळगून होत्या. म्हणजे सातत्यानं त्यांना असं विणकाम करतानाच बघितलं. म्हणजे आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा, हा एक नेहमीचा पडलेला पांड. तर त्या आपल्या आज या रंगाची लोकर, आज कोणाशी काय, तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाची आता आणखी कुठंतरी चालली आहे म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तो म्हणाले वा, तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या तुमच्यासाठी शाल म्हणजे स्कार्फ, टोपी, तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायचं. हे अगदी आत्ता आत्तापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
0: बर.
1: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला. ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेले असतील त्या काळात, 1970 वगैरे तो काळ,

0: प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देवाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथेही आसपास त्या मूर्ती आहेतच म्हणजे वेगवेगळ्या
1: सश्रद्ध होत्या अतिशय
0: अतिशय ती पूजा त्यांची कमी झाली नंतर ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला पण एक दोन वेळा मी ती पाहिली आहे तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना त्या आपली स्वतःची गाणी गायच्या आणि भक्तिगीत होतीच
1: ना देवपूजा आहे ना
0: हो ही देवपूजा त्यांना आवडायची आणि मग ती त्यांची देवी सजली मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं म्हणजे त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या त्या मोठं होतं ते त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटीनं बसलेली पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले ऐस पैस बसलेले आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या
1: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्याऐवजी स्वतः स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या म्हणत असत
0: हो अगदी कधी चक्रवाक पक्षी गातायत कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत कधी भावगीतच गातायत कधी विसरशील तू सारे ते पण गातायत कधी चित्रपटात गायलेला अभंग तो गातायत असा सगळा प्रकार असायचा

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला अगदी जाणवतो. आणि सुमनताईंच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे
1: हो,
0: म्हणजे नंतरच्या काळातही
1: हो. मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता, व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब

0: मन्ना दाया यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब,
1: बरं,
0: ह्या सगळ्यांचे त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्यासारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी लोणावळ्याला सुमन कल्याणपुरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
1: अच्छा.
0: आणि तिथे प्लॉट्स पाडले. त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
1: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी,
0: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले, बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा. आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब राहायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खेळवणं त्या गोष्टी अति आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
1: अच्छा.
0: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांच्या पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हे अनेक वर्ष त्यांनी केलेले आहे.
1: आणि एकत्र मैफलीही होत असतील.
0: एकत्र मैफली, अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेले आहेत, म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला जव्हेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत, त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत. म्हणजे परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले आहेत. तिथंच चौकस नजरेनं जे काही उत्तम असेल ते अनुभवायचं, विकत घ्यायचं, संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू. ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची.
1: ही सौंदर्य दृष्टी,
0: ही सौंदर्य दृष्टी.
1: आत्ता विषय निघालाच आहे, हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
0: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय मंगू, दरवाजा, म्हणजे मोहम्मद शफी, नाशाद यांसारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले, मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले, हंसराज बहल आले, अशी सगळी म्हणजे समजे मी ही सगळी नावं घेत नाही आता. पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
1: किती हिंदी गाणी असावीत
0: सगळी मिळून? 2000 तरी असली पाहिजे.
1: अच्छा. आणि सगळी
0: अतिशय सुंदर, मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहेत. आता दत्ताराम, दत्तारामांनी 14-15 एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना, प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाल्या की मी ब वर्गातला चित्रपट आहे की क वर्गातला चित्रपट आहे याचा नाही कधी विचार केला. या माणसाला संगीत उत्तम दिलेलं आहे, गाणं फार सुंदर आहे आणि आपल्याकडनं त्याला गाऊन घ्यायचंय, एवढाच निकष माझ्यासाठी सुंदर होता. माझ्या प्रकृती धर्माला साजेल असं गाणं आहे, ते गाणं मी गायले आणि त्या गाण्यातला मी आनंद घेतला. तेव्हा असे बरेच संगीतकार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलंय. आणि मग त्यानंतर दत्ताराम सातत्यानं त्यांच्याकडनं गाऊन घ्यायला लागले आणि ती गाणी फार सुंदर आहेत. म्हणजे परवरिश आहे, ब्लॅक कॅट आहे, फी हाऊस आहे, खूपच चित्रपट आहेत की ज्यातली त्यांची गाणी ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहक पण आहे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. एस डी बर्मन, नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं आणि 63 पासून शंकरजी किशन.

0: या गाण्यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत का तुम्हाला? असं काही
1: सगळ्या आता या क्षणाला मला आठवतील असं नाही. त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाची गायिका आहे.
0: बर,
1: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ही अपेक्षा असं थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्यांचा. कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचं की आउटलाईन देतो तुम्हाला, आता तुम्ही त्यात तुम्हाला जे पाहिजे ते भरा, काय म्हणूया बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळेपण करायच्या की माझी चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं, त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेल्या होत्या.
0: बरं,
1: आता

0: जेवल्यानंतर कसं गाणार. त्यामुळे ज्या वेळेला बाबूजींचा तो अट्टाहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ती तुम्ही गा बरं. त्या म्हणाले बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली आत्ता कसं गाऊ. तुम्ही गाऊन दाखवा मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते.
1: अच्छा
0: दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग वन टेक ओके गाणं
1: चमत्कार वाटावा असं
0: असं इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत. किस्से सांगण्यापेक्षा म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे
1: राखीचं गाणं
0: तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का. त्या म्हणाले याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत. किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेवड असायला लागतं. तुम्ही थोडा आधी आणि नंतर तिथं बसलेला आहात त्या सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता. त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाही आहेत असं त्या म्हणायच्या. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
1: खरं
0: की त्याच मला जास्त म्हणजे सांगावेसे वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलाताई आमच्या भावना तुम्ही पोहोचवा. मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय. सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो. अशा 2-3 आजोबांची आणि 3-4 आज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
1: अच्छा वा.
0: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर अशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्या वेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्रदर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय. त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं की तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात. आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
1: सुंदर आहे नाही हा अभिप्राय पण. आणि त्या खरं तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या आहेत पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झालं.
0: अगदी अजरामर.

0: अनेक कलाकारांचा आज इथे उल्लेख झाला, तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं याच्याविषयी थोडं, भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुधं मध्यमवर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
0: बरं,
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग,

0: पेंटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला. हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं, ते रेशनिंगचे दिवस होते. त्यामुळे भातखाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही. मग पोळ्या करायला लागायच्या, मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसब त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
1: बरं.
0: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्धा आई वडील दोघही, पण वडील नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलं बाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
1: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
0: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात, इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं. तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं. त्यांना ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घाल घाल पिंगा वाऱ्या सुरू झालं गाणं, की त्यांना कायम आपल्या आईची आठवण व्हायची आणि डोळे पाण्यानं भरून यायचे. मी ते कधी अगदी 85-86 हव्या वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत हे त्यांनी गायलेली व्याख्या आहे ना, अशाच त्या होत्या.
1: वा.

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं, त्यांच्या गाण्यांचं गारूड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचं एक छान स्वभावचित्र, शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत. आपल्याकडे इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो, म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं.
0: बर,
1: ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत, पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रुना लैला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ 10 वर्षापूर्वी
0: ते सुमनताईंनी
1: गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या, तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात, नात हे भक्ती प्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक एस एन त्रिपाठी, त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे. म्हणजे दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणे हा मुनाजात प्रकार आहे.
0: अच्छा,
1: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय, तर देवाला असे हात करून आळवणी असते देवाची की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर, आमच्यावर कृपा कर, असा जो एक प्रकार आहे तर तो त्यांनी इतक्या सुंदर रीतीनं गायलेला, इतक्या शैलीत गायलेला आहे त्या की अजब वाटत की हे कोणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे ह्याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत. आणि इतकं छान गायलेलं की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. आणि मी असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं, म्हणजे त्यावेळेला चित्रपटच ते रील चालू असायचं ना, तर थांबून थांबून ऐकायचे हा मुनाजात प्रकार. आणि तो अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे 11 वेळा ते गाणं थांबून थांबून ऐकत गेलेत. ते हे भावदर्शित्व हे त्यांच्या गाण्याची खूण आहे ना.
0: अगदी.
1: किंवा ठुमरी, तर त्यांच्या गुरुनं त्यांना जी ठुमरी शिकवलेली आहे तर त्या प्रकारे ती ठुमरी गायच्या, तर त्या ठुमरीसाठी किंवा गझलेसाठी गाण्यामध्ये आवश्यक अशी जी सौंदर्य तत्व आहेत, ठुमरीचं जे आळवणं आहे, त्या संयाला बोलवणं आहे किंवा त्याच्या आठवणीत त्या विरहामध्ये थोडस होरपळणं आहे आणि त्याची जी लाडीक तक्रार आहे, सगळं त्या अतिशय सहजतेनं दाखवायच्या. यादों के जो हजार दीप जलते है ना, तसं मला वाटायचं की शेवटच्या त्यांच्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांचीच गझल त्यांना ऐकवणं, त्यांचीच ठुमरी त्यांना ऐकवणं, त्यावेळेला असं वाटायचं की अशी कितीतरी गाणी आता त्यांना आठवत असतील. आता राजस्थानी, ब्याह के गीत,
0: अच्छा
1: गुजराती, 4 वेळा त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार आहे. तर त्यातली जी गाणी आहेत जैसल तोरल वगैरे त्या चित्रपटातली, ती गाणी आजही लोक वेडे होऊन ऐकतात आणि अनेक आजच्या पिढीतल्या गायिका ते गायचा प्रयत्न करतात. झेर तो पिधा जाणी जाणी हा एक आणखी चित्रपट आहे ज्याची गाणी मिळत नाहीये. गुजराती गायलेल्या आहेत मुकेशजीं बरोबर खूप, भूपिंदरजीं बरोबर गायलेल्या आहेत, जगजीत सिंगजीं बरोबर गायलेल्या आहेत. त्याच्यानंतर बंगाली पूजा गीत, मन्नादा तर खूपच कारण ते बंगालीच, हेमंदा पूजा गीत करायचे, त्याच्यानंतर सलील चौधरी, ही सगळी मंडळी त्यांच्या त्या पूजा गीतांमध्ये यांचा आवाज हा अत्यंत आवश्यक असायचा. रॉबिन बॅनर्जी यांचं नाव घ्यायलाच हवं, सुमित्रा लाहिरी यांनी बंगाली गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली आहेत, हिंदी गाणी गाऊन घेतली आहेत. एकदा सुमित्रा लाहिरींनी आपणच केलेली चाल, कोण आल्यात, सुमन कल्याणपूर नामकी एक गायिका आहे आता त्या बंगालच्या, त्यांना इथलं त्यांचं मोठेपण ऐकू, काय गातील याचं हे नाही
0: माहिती,
1: पण आता हा बंगाली उच्चार कसे असतील काय, इथपासून बंगाली संगीतकाराला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. ह्या माईक समोर बसल्या क्या उभ्या राहिल्या आणि पहिली ओळ गुणगुणायला लागल्या आणि सुमित्रा लहरी शेजारच्या खुर्चीवर बसल्या, त्या म्हणाल्या हा आवाज, ह्या आवाजातला इतका गोडवा. तेव्हा रॉबिन बॅनर्जी त्यांना म्हणाले आगे आगे सुनो क्या हो.

0: हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली असं सगळं त्या गायल्या. आणखीनही काही भाषा
1: म्हणजे कन्नड पण गायल्या, आता मी उल्लेख केला. तसंच बंगाली, ओडिसी, आसामी, छत्तीसगढी, भोजपुरी किंवा मगधी, मैथिली, या सगळ्या भाषांमध्ये त्या अगदी सहज गायल्यात. राजस्थानी आणि त्या त्या काय म्हणूया, भाषेचा लहजा, त्या भाषेमध्ये गाणं श्रोत्यांना आपलंच वाटावं म्हणून ते जे उच्चार आहे, त्या भाषेची, त्या उच्चारातली वैशिष्ट्य ही त्यांनी फार सुंदरपणे आपल्या गाण्यामध्ये सहजतेने दाखवली.
0: आणि ते सगळं समजून घेऊन
1: पंजाबी गायल्यात त्या, गुरुमुखी गायलेल्या आहेत. पंजाबी मध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार आहे, गुजरातीत आहे. पहिला भोजपुरी चित्रपट जो आहे त्यात त्या गायलेल्या आहेत. आणि भोजपुरी मधला सुद्धा पुरस्कार सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा त्यांना आहे. छत्तीसगढी एक लोकशैली आहे लोकगीतांची, तिच्यामध्ये एक असा रसरशीतपणा, थोडा एक रस्टिक फ्लेवर ज्याला म्हणतो तो असतो. त्यांचा आवाज कोमल असून देखील त्यांनी त्या सगळ्या गीतांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथं तिथं तो आवाज किंचित असा भरदार करत पण त्या गायले.
0: वा, म्हणजे त्या त्या गाण्याची जशी गरज आहे त्यानुसार सूर आपला
1: आणि त्या भाषेची वैशिष्ट्य आत्मसात करू. खरं म्हणजे प्रत्येक गायिकेला, म्हणजे जी इतक्या बखूबी इतक्या सुंदर रीतीनं गाऊ शकते त्या प्रत्येकीलाच आपल्याला अभिवादन करायला पाहिजे. सुमनताईंना तर म्हणजे वेळच नसायचा, तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये त्या ते इतकं छान गाऊन गेलेले आहेत.
0: खरे,
1: भोजपुरी चित्रपटातली अनेक गीत त्यांनी एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, चित्रगुप्त, बाबू सिंग, त्यानंतर रॉबिन चॅटर्जी यासारख्या संगीतकारांकडे आणि तिथपासून ते अगदी नदीम श्रवण यांच्यापर्यंत त्यांनी गायलेली आहेत. आणि त्यातली गीत अतिशय प्रसिद्ध आहेत. सांगायचा मुद्दा असा की ही सगळी गीतं उत्खननातून जेवढी आपल्या हाती लागली तेवढी त्या पुस्तकामध्ये मला समाविष्ट करता आली. पण आता कसं झालंय की माध्यमांचा विस्फोट, सुमनताईंविषयीचं प्रेम, त्याला पुन्हा एक मिळालेला नवा उजाळा, त्यामुळे अनेक राज्यातली मंडळी आपोआपच जोडली गेली. सुमन कल्याणपूर फॅन्स क्लब निर्माण झाले आणि तुमच्याकडे ते गाणं आहे का अशी विचारणा व्हायला लागली आणि ती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी यायला लागली.
0: आता ती संग्रहित होत आहेत.
1: त्यामुळे आता आपल्याकडे ऐवज खूप जमलाय. याच्यानंतरच्या आवृत्तीमध्ये त्यातल्या अनेक गीतांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करीन.
0: सुमन सुगंध पुस्तकाच्या सुमनताईंचे पती नंदाजी यांनी या पुस्तकासाठी खरं तर त्यांना तयार केलं असं म्हणावं लागेल.
1: अगदी खरंय. आणि कसं आहे की अनेकांना माहिती आहे पण तरी देखील श्रोत्यांसाठी सांगते की नंदाजींच्या थोरल्या भगिनी म्हणजे कलावती आई.
0: अच्छा.
1: आणि ते अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. बेळगावमध्ये तर त्यांचं आणि त्यांच्या भक्तगणांनी म्हणजे मंदिर वगैरे सुद्धा आहे.
0: कृष्ण भक्ती
1: त्यांची. अशा घरातले नंदाजी, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन होतं आणि त्यामुळे ते बोलल्यानंतरच त्या पुस्तकाचं त्याची कार्यवाही सुरू झाली. आणि सुमनताईंनी पण ते ऐकलं. किंबहुना अनेक वेगवेगळ्या विषयांवर जी आपली भावगीतं सुमनताईंनी गायलेली आहेत ती गीतं निवडताना सुद्धा नंदाजी कटाक्षनं त्या मीटिंग मध्ये किंवा त्या बैठकीत असत आणि आपलं म्हणणं मांडत. असावे घर ते अपुले छान, सुमनताईंचं नेहमीच स्वप्न, मी माझं घर,
0: आणि प्राथमिकता
1: ही प्राथमिकता. आणि जसं घर त्यांना हवं होतं ना तसं घर नंदाजींनी त्यांना बांधून दिलं कल्याणपूर कॉलनीमध्ये. आमच्याकडे देव कडगीचं झाड आहे, आमच्याकडे अमक आहे, आमच्याकडे निरपणस लागतात झाडांना, आमच्याकडे मी असं असं लावलं होतं. त्या त्या दोन दिवसामध्ये त्या त्या बंगल्यातलं जीवन जगून घ्यायच्या
0: आणि हा सगळा आनंद त्यांनी उपभोगला आणि तुम्हाला सांगितला सुद्धा. सुमनताईंची लेख चारुताई

0: यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क
1: हो आणि आजही आहे. चारुल आपल्या आईसारखीच अत्यंत मितभाषी, आणि काय झालं की आईच्या आजारपणामध्ये तीच त्यांच्या सोबत, आणि अगदी पहिल्यापासून आई आणि मुलीचं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं. किंबहुना कार्यक्रमाला त्यांना तयार करणं हे सुद्धा सगळी जबाबदारी चारुलची असायची. त्यामुळे आई हेच तिचं जग. आणि म्हणतो ना जुही की कली मेरी लाडली, या गाण्यासारखंच दिलेक मंदिर मधल्या त्यांचं दोघींचं नातं असायचं. म्हणजे अनेकदा मला त्या नात्याकडे वेगवेगळ्या रंगातून बघण्याची संधी मिळाली चरित्र लेखिका या नाते, की विदेश दौरे, चारुलची सुट्टी असायची, हे सगळं कुटुंब तिथं जायचं, तेव्हा मिळालेली आपली रूम ही चांगली आहे की नाही हे बघण्याचं काम चटपटीत चारुलचं असायचं. म्हणजे ती शाळकरी मुलगी, पण सगळं चालू आहे की नाही, पाणी अमकत अमकत सगळं व्यवस्थित आहे की नाही, एसी चालतोय की नाही, हे सगळं त्या लेकीनं जाऊन बघायचं.
0: बर,
1: कार्यक्रमाच्या आधीच्या तयारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर हात धरून धरून चारुल स्टेजवर असायची. पण आपल्या आईचं गाणं ऐकण्यामध्ये तिनं स्वतःला आपण गावं पुन्हा एकदा, म्हणजे ती महत्वाकांक्षाच तिच्याकडे नव्हती. पण चारुल आणि तिची आई मिळून दोघींनी अनेक पोर्ट्रेट्स, अनेक निसर्ग चित्र ही बनवलेली आहेत,
0: रंगवलेली आहेत,
1: तयार केलेली आहेत, त्यांच्या फ्रेम्स आहेत, मुलांना शिकवलेलं आहे. चारुलनी आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेली आहेत.
0: अच्छा.
1: आणि दोघीही सुग्रण आईच्या हाताखाली शिकायचं. पण कधी कधी एअरपोर्टवर सुमनताईंना असं काहीतरी पटकन हवंस वाटायचं, आई अगं आता बोर्डिंग सुरू होईल, नाही पण घेऊया का, मला आता कॉफी घ्यावीशी वाटते, असं म्हटल्यानंतर या नात्याचे इतके विविध रंग आहेत ना की मी आईची भावे आई असा सुद्धा अनुभव अनेकदा यायचा. म्हणजे एखाद्या लहान मुलीनं बागडावं तशा एअरपोर्टवर सुमनताई म्हणजे व्हील चेअरवर बसलेल्या आहेत बरं का, पण त्यांना दिसतंय सगळं. म्हणजे आता कोणीतरी विचित्र वागत असेल तर त्याच्याकडे बघून खुदुखुदू हसायचं, आणि तो कसा कॉफी पितोय, आपण आता कॉफी पिऊन होईल का आपली, अगं आई आता बोर्डिंग आहे ग, पण होईल ग असं म्हणायचं. आणि आईचा हा हट्ट लेकीनी पुरवायचा.
0: किती गोड आहे हे,
1: किती गोड आहे. किंवा बघ ग लोक ओळखायला लागली आहेत आणि माझे केस बघ कसे, नको ग काळजी करू आई, असं म्हणत आपल्या पर्समधनं फणी काढून आपल्या आईचे केस तेवढ्यातल्या तेवढ्यात सावरणारी अशी पण चारुल मी बघितलेली आहे. किंवा तासन तास आपल्या आईचा हात हातात घेऊन सगळं छान होणार आहे, आवाज कार्यक्रमाला अतिशय छान लागणार आहे तुझा, आई तू उगीच काळजी करतेस, असं म्हणणारी चारुल आठवते. किंवा कार्यक्रमामध्ये आईला बोलताना आणि गाताना बघून एकीकडे काळजी करणारी की बघा तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत बरी नाही, असं नजरेनं मला सांगणारी चारुल पण मला आठवते. आणि काही नाही होत ग असं मी तिला धीर देते. आणि 40 मिनिटं आमची मुलाखत चालू आहे सुमनताईंची, आणि शेवटी त्या गाण्याची तिन्ही गडवी गातायत, अशा वेळेला डोळे भरून आलेली चारुलही मी बघितली.
0: आई इतकी ती सुद्धा संवेदनशील नाही का,
1: अतिशय.
0: आणि म्हणून आज सुद्धा आपण या आठवणी सांगण्यासाठी चारुताईंना आग्रह केला होता तुम्ही, पण त्यांना ते शक्य नाही झालंय.
1: काय झालंय की त्या आजारपणामध्ये ती खंबीरपणे उभी राहिली आणि सारखं आईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत की तू आता कोणाचीही काळजी करू नकोस, तू अशांतपणे गेलीस तरी चालेल, हे वाक्य म्हणेपर्यंत आणि नंतरचे सगळे संस्कार करेपर्यंत ती त्यांच्या धीराने उभी राहिली. आणि आता ते सगळं बळ हातापायातलं गेल्यासारखं झालंय, नाही तर आकाशवाणीचं निमंत्रण तिनं स्वीकारच असतं.
0: पुन्हा कधीतरी योग येईल
1: नक्कीच.

0: सुमंतेंच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरामोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी. म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंभईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायांची, तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंभईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुतगतीतली ती आरती आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
0: बर वा.
1: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कुणी प्रवेश करत नाही पण पुलांना राहवलंच नाही ते असे आत आले आणि बी डी अंभईकरांना मिठी मारून म्हणाले आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार इतकी अप्रतिम चाल. ही चाल कधीही कोणी विसरणार नाही.
0: आणि त्याच्यामध्ये सुमंताईंचा स्वर,
1: त्याच्यामध्ये सुमंताईंचा आवाज आणि बी डी अंभईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
0: अच्छा वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात नाही का.
1: अशीच आहे
0: सुमंताईंचा सूरही असाच.
1: हो. आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं हे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवण असतात. आपण पहिल्यांदा गाणं ऐकतो आणि पहिल्या श्रवणात ते गाणं आपल्याला आकर्षित करून घेतं. मग तो सूर, ती चाल, ते शब्द हे सगळ्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि नंतर त्या गाण्याबरोबर आपलं जे नातं तयार होतं ना ती त्याच्या अमरत्वाची खूण असते.
0: ते सोबत राहत,
1: ते सोबत राहत. आता इथं मला सुमंताईंच्या बद्दल सांगावंसं वाटतं की त्या भावनेला 100% दिलेला जो न्याय असतो ना तिथं कुठेतरी गाताना तो सुमन स्वर आहे आणि त्यातली जी नायिका आहे ती कुठेतरी आपण होऊन जातो आणि तिथं ती अदलाबदल होते आणि ते गाणं संपूर्णपणे आपलं होऊन जातं. म्हणून या भावसंगीताची जी त्रिवेणी आपल्याला, आपण फार भाग्यवान आहोत तर ही जी त्रिवेणी आहे त्या त्रिवेणीनं आपलं जगच समृद्ध केलं.
0: खरे.
1: संस्कृतीच्या ज्या पाऊल खुणा आपण मानतो आणि त्या गाण्यातनं आपण ऐकतो त्यातून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात

0: सध्या पाऊल खुणा या त्रिवेणीने आपल्याला दिलेले आहेत. मी असं म्हणेन की दोन वैभवशाली सुवर्ण नगरींच्या मध्ये एक टुमदार अशी महानगरी वसली, तिचं नाव सुमन कल्याणपूर आहे.
1: फार सुंदर.
0: आता कुणाचं महत्व जास्त आणि कुणाचं महत्व कमी असे दळीदरी विचार आपण न करता देवानी जे दिलंय त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा असं मला नेहमी वाटतं.
1: वा खूप छान. हाच भाव प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये आहे.
0: अगदी.
1: आज मंगलाताई खाडीलकर तुम्ही इथे आलात आणि सुमन कल्याणपूरच्या आठवणींचा तर क्षणांचा दरवळ आम्हालाही तुमच्याकडून अनुभवता आला. खूप बरं वाटलं.
0: एकच वाक्य बोलू का?
1: जरूर.
0: सुमनताई आपल्या नेहमी मुलाखतीमध्ये आनंद मनी माईना हे गाणं गायच्या आणि छान वातावरण निर्माण व्हायचं. रायगडचा राजबंदी डी पी कोळगावकरांचं संगीत ते

आणि आणखी एक गाण्यानं त्या सांगता करायच्या. लोकांची इच्छा असायची की अजहुना आहे बालमा सावन बिता जाय हे त्यांनी गावं, ते त्या गायच्या. पण त्याच्या बरोबर रहे ना रहे हम महका करेंगे हे जे रफी साहेबां बरोबर त्यांनी द्वंद्वगीत गायलंय ना, त्या द्वंद्वगीताच्या ओळी त्या म्हणायच्या की माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. देवाने नाव सुमनच त्यांचं ठेवलं. सुमनाचा हा गंध रहे ना रहे हम महका करेंगे.

0: श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आमच्या केंद्रानं तो सहक्षेपित केला. यावेळेला दुपारचा 1 वाजतोय. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: तो साथियों, मुझे लगता है ये गीत भी आप ही की लिस्ट में से होगा। बहुत सारे लोगों ने इस गीत को भी सही पहचान लिया था। हमारे एक साथी ने लिखा है कि सुरीला सफ़र कार्यक्रम वास्तव में सुरीला महसूस हो रहा है। आज की इबारत में शामिल शब्दों पर आधारित गाने लाजवाब हैं। बहुत बहुत धन्यवाद। ऐसा ये लिखते हैं, आपको भी बहुत बहुत धन्यवाद कार्यक्रम को पसंद करने के लिए। एक साथी ने लिखा है, जीवन में केवल
1: चार अद्ययावत युद्धनौका गेल्या एका महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर। प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन। आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आता बातम्या विस्तारानं। भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या चार अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या एका महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या INS दुणगिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे। या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे। भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे। या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल। अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे। राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे। या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे। उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता। संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे। राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत। देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे। नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल। विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे। त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे। काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे। अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे। नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद

द लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकी लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या समुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर दोन बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट स्टिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनविराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाइन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्रथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसं

श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षते अंतर्गत नागपूर येथे सुरू असलेल्या ब्रिक्स बैठकींच्या मालिकेतील महत्वाचा टप्पा आज पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वाहतूक मंत्र्यांनी सहभाग घेतला. 2 दिवस चाललेल्या या बैठकीत पर्यायी जैव इंधन, प्रदूषणमुक्त तंत्रज्ञान, वाहतुकीचे विकार्बनीकरण आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीवर सखोल चर्चा करण्यात आली. यापूर्वी झालेल्या ब्रिक्स परिवहन कार्यगटाच्या बैठकीतील शिफारशींवरही मंत्रीस्तरावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गावरील वाहतूक कार्बन न्यूट्रल करण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापक सहमती निर्माण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या देवाणघेवाणीद्वारे अधिक जोडलेले लवचिक आणि पर्यावरणपूरक वाहतूक क्षेत्र विकसित करण्यासाठी ब्रिक्स देश एकत्रितपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 स्वीकारण्यात आले. या घोषणापत्राद्वारे स्वच्छ ऊर्जा, हरित वाहतूक, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नाविन्य आणि संस्थात्मक सहकार्याला अधिक चालना देण्याचा निर्धार सदस्य देशांनी व्यक्त केला. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही संकल्पना या बैठकीच्या केंद्रस्थानी होती. जागतिक स्तरावर बदलत असलेल्या वाहतूक व्यवस्थेला पर्यावरणपूरक आणि अधिक सक्षम बनविण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये समन्वय वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. रशिया आणि ब्राझीलमध्ये झालेल्या पूर्वीच्या बैठकीनंतर नागपुरात झालेली ही बैठक परिवहन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. देशाच्या मध्यवर्ती स्थानामुळे नागपूरला मिळालेले हे यजमानपद शहराच्या आंतरराष्ट्रीय ओळखीमध्येही मोलाची भर घालणारे ठरले आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर टीका केली आहे. जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अपुरी असून प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी अशी मागणी त्यांनी केली. खरीप हंगाम सुरू असताना अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित असल्याचाही त्यांनी आरोप केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आल्याबद्दल शेतकरी आणि व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे कृषी व्यापाराला चालना मिळून देशभरातील कृषी मालाच्या देवाणघेवाणीला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून वर्षभरात 5 लाख रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेला आज प्रारंभ झाला. एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते सुयोगनगर येथील उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. शहराच्या हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने गणेशपेठ बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि शेतकरी प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सुधारणा आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कारागृह विभागाचा संवेदन

0: संवेदनशील चेहरा नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाहायला मिळाला. दीर्घकाळापासून पॅरोल किंवा रजा न मिळाल्यामुळे कुटुंबांपासून दूर असलेल्या कैद्यांना त्यांच्या मुलांसोबत भेट घडवून आणण्यासाठी विशेष गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 166 कैद्यांची त्यांच्या 283 मुलांशी भेट घडवून आणण्यात आली. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती, वाचक स्वर स्वाती सोनपेटकर.
1: तमाम प्रयास आजीवन करता रहता है. जीवन एक प्रयोगशाला है. यहाँ चंदन सी शीतलता है और अग्नि सी दाह भी. जीवन का पूरा सच केवल एक है. इसका पूरा संसार बहुत रहस्यमय है. परिस्थिति कोई भी हो, हमें बस जीते जाना है. और लीजिए इसी के साथ सुनवाते हैं मौसम फिल्म का गीत भूपेंद्र की आवाज में, गुलजार के बोल मदन मोहन का संगीत. और इससे पहले जो गीत आपने सुना उसका शब्द था मन. और पहचानिए कि इस अगले गीत का शब्द कौन सा है.

केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदान प्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्व

अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून उठून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिला. तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसीचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृहं जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही.

0: तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली. भंडारा जिल्ह्यात 52 धरण प्रकल्पग्रस्त आदिवासींनी 2 महिन्यांपूर्वी कालव्यात उतरून केलेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आता 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. धरणातल्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आदिवासी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात हे आंदोलन केलं होतं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेन्निक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3 आणि 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचे 3:10
2: या अभी तक वही 75 पर कलम घिस रहे हैं.
3: रूप कुमारी के बदन में आग सी लग गई. उफ़ रे दिमाग, गोया उसका शौहर लाठ ही तो है. अकड़ कर बोली,
4: हाँ तरक्की क्यों नहीं हुई, अब 100 के ग्रेड में है.
3: रूप कुमारी खामोश हो गई. अब यह हकीकत उसकी सारी तलखियों के साथ तस्लीम करनी पड़ेगी कि राम दुलारी उससे ज्यादा खुशनसीब है. उसे बहाने से राम दुलारी के घर जाकर असलियत की छानबीन करनी पड़ेगी.
2: रूप कुमारी क्या राम दुलारी की असलियत जान सकेगी? छानबीन कैसे करेगी? असलियत क्या है जानने के लिए सुनिए अत्यंत रोचक कहानी दो बहने की दूसरी कड़ी.
4: मगर क्या सचमुच इस ख्याल से मुझे तस्कीन होगी? यहाँ कौन ईमानदार है? वही

0: मंडळी, कवितांच्या विश्वात आपण सगळेच नेहमी रमतो, नेहमी घडतो. कारण कोणत्याही कवीने लिहिलेली कविता ही कुठल्या ना कुठल्या स्टेजवर आपल्याला रिलेट होत असते. शब्द त्यांचे असतात, पण तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असतो, त्यामुळे कविता ही आपल्याला खूप जवळची वाटते. आज काव्यवचन या कार्यक्रमात अशीच एक काव्यविश्वात रमणारी श्रद्धा माटेल आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे, आणि ती तिच्या कविताही आपल्यासमोर सादर करणार आहे. वेलकम टू अवर शो श्रद्धा.
1: थँक्यू मैथिली.
0: श्रद्धा, मी जसं म्हणाले की कविता हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि कविता म्हटल्यानंतर आपण सगळेच अगदी भावनिक होतो, खूप पर्सनल टच असतो. तर मग आज कार्यक्रमात तू सुरुवात कुठल्या कवितेने करशील?
1: मी एक कविता लिहिलेली ज्यातून आपण एखादा आयुष्यात येणारा असा पर्व असतो किंवा एखादा टर्निंग पॉइंट असतो म्हणतो आपण आयुष्याचा, त्यात नकळतपणे आपण एक वेगळ्या वळणावर जातो आणि ते वळण खूप अनपेक्षितपणे आलेलं असतं. तर त्या संदर्भातली कविता मी सादर करणार आहे सर्वप्रथम.
0: बर.
1: तर त्या कवितेचं शीर्षक आहे नवे पर्व.
0: वाह वाह.
1: काव्य लिहिता लिहिता, काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. काव्य लिहिता लिहिता जाणवू लागले नव्याने सर्व. नयनी दिसू लागले हे जग वेगळे, नयनी दिसू लागले हे जग वेगळे. सुरू होई एक अनोखे पर्व.
0: वा वा.
1: स्पर्शात शहारे नवीन बहाणे, स्पर्शात शहारे नवीन बहाणे. करू लागले मज तारुण्याचे इशारे. आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप, आंबट गोड चवींचे ना वाटे अप्रूप. एक पदार्थ बेचवही, एक पदार्थ बेचवही वाटे अनुरूप. ऐकू ये कानी साथ दूरवरची, जिना दिली होती कोणी माझ्यासाठी. ऐकू येई कानी साथ दूरवरची, जिना दिली होती कोणी माझ्यासाठी. हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला, हा कस्तुरी मृगाचा सुगंध का छळू लागला. हा तारुण्याचा बहाणा का बहरू लागला, का बहरू लागला.
0: वा वा वा. खरच खरच खूप सुरेख कविता लिहिली आहेस. काय बोलणार, आता शब्दच नाहीयेत. कार्यक्रमाची सुरुवातच इतकी सुंदर होणार असेल तर पुढे महफिल अजून रंगणार आहे, यात शंकाच नाही.
1: हो, आणि खर तर या कवितेचं असं आहे की आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यातून आपण एखाद्या टर्निंग पॉइंट मध्ये जेव्हा जातो तेव्हा ते काय फील करतायत, तेव्हा ते काय बघतायत, तेव्हा त्यांना काय स्पर्श होतोय सांगण्याचा प्रयत्न केला.
0: वा वा वा वा. श्रद्धा, आता कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले ज्या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे एक तर कागद आणि दुसरी म्हणजे लेखणी. तर मग ह्या दोघांचं एक नातं असतं.
1: हो.
0: आणि त्या अनुषंगाने मला माहिती आहे की तू एक कविता लिहिली आहेस, तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: हो, खरं तर कागद आणि लेखणीचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत कवितेला बहर येत नाही. आणि आज आपण कितीही ऍडव्हान्स झालो, कितीही प्रगती केली, तरी जोपर्यंत ती कविता कागदावर उमटत नाही, त्या लेखणीचा स्पर्श कागदाला होत नाही तोपर्यंत ती कविता बहरत नाही असं मला वाटतं.
0: बरोबर.
1: तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली आहे, तर अशी ही तुमच्या समोर सादर करते कागद आणि लेखणी.
0: नक्कीच.
1: कागद गेला विसरून लेखणीची माया, कागद गेला विसरून लेखणीची माया.

0: लाल शाहीने त्याच्या पांढऱ्या पाठीवर गिरवत बोथट झालेली माझी एक कडा. त्याच्यावर दिसले दुसऱ्या लेखणीचे शब्द जे सलतात मनाला, तरीही मी टेकलोय एका बाजूला सुन्न होऊन. कागद पाहतोय लांबून माझी ती जीर्ण अवस्था. कधी काही लिहिलेल्या बंडखोरींच्या शब्दांचा मी शिल्पकार होतो. आत्ता मात्र खिन्नतेने पाहतोय माझ्या वाचून कागदाचे हरवलेले अस्तित्व. पुन्हा घेईन का जन्म शब्दांनी आयुष्य कोरण्यासाठी, की होईन कागद माझ्या शाईने परत उमगण्यासाठी.
1: वा वा वा वा, खरंच खरंच खूप सुरेख. म्हणजे तुझ्या कवितांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे, आणि कागदाचं आणि लेखणीचं असंच नातं असतं.
0: हो,
1: हे नातं लेखक किंवा कवीशिवाय आणखी जास्त कोणाला समजणार.
0: हो.

0: श्रद्धा, इतक्या छान छान कविता तू आपल्या श्रोत्यांना ऐकवतीयस, छान सादरीकरण आहे. आता पुढची कविता तू कुठली ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: तर आत्ता जी कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे ती आहे स्त्रियांबद्दल. आणि जेव्हा एक मुलगी किंवा स्त्री जेव्हा वयात येते तेव्हा तिला पाळी सुरू होते. आणि आपलं एक स्त्री म्हणून मी तरी कर्तव्य समजते की त्याच्या भोवतालचा जो टॅबू आहे तो आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी मी कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाळी तिची. कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, आणि कोणी म्हणतं दुखणं खोपणं एकट्यातच सोसा. नाही विचारत कोणी दिला दुखतंय का गं पोटात, नाही विचारत कोणी दिला दुखतंय का गं पोटात, रात्रीच्या गर्द अंधारात, रात्रीच्या गर्द अंधारात झोप लागली का गं एकट्यात, केली जर देवपूजा तर लागेल कशा, केली जर देवपूजा तर लागेल कशा, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, हे चक्र आहे म्हणूनच तर पुढे होईल तिला बाळ.
0: वाह वाह.
1: तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, हातात हात घेऊनी तिचा बाहेर पडूया या अंधश्रद्धेच्या रिंगणातून, अशी ही पाळी तिची, अशी ही पाळी तिची आहे निसर्गाचं देणे, नाही सोसणार बंधनं कोणती, नाही सोसणार बंधने कोणती, ठामपणे ती म्हणे, ठामपणे ती म्हणे.
0: सुंदर, खरंच खूप सुंदर. म्हणजे आत्ता ह्या कवितेवर मला शांता शेळकेंची जी खांब नावाची कविता आहे स्त्रियांना डेडिकेटेड ती आठवली, की त्यात त्या म्हणतात की देहाचाच खांब करून बाई अवघं घर तोलते.

0: आता इतक्या छान कविता श्रद्धा तू सादर करतेच आहेस, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: मी आज ठरवलेलं की काहीतरी वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणायचे की ज्यातून कदाचित आपण सामाजिक किंवा बऱ्याच अशा गोष्टींना हात लावू शकतो जिथे खरंच प्रबोधनाची गरज आज सुद्धा आहे. तर त्यातलाच एक विषय आहे की आपल्या इथे असलेली किंवा परंपरागत चालत आलेली वर्णव्यवस्था. कोणीतरी जास्त सुंदर दिसतंय, कोणीतरी जास्त ठेंगणं दिसतंय, कोणीतरी जास्त सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याची पारख केली जाते. तर हे न बघता फक्त त्याचा रंग कसा आहे, तो दिसतो कसा, तो आपल्याला कसा दिसतोय, यावरून आपण त्याची पारख करतो. त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कुठे ना कुठे त्यावर बंधनं येतात आणि ही आजच्या समाजाची स्थिती आहे. तर ती माझ्या शेवटच्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करेन.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर कविता अशी आहे, रंगभेदाला भेदताना.
0: वा.
1: तू आणि मी, तू आणि मी आहोत माणसं खरी, तू आणि मी आहोत माणसं खरी, पण सौंदर्याच्या दिखाव्यात मात्र तू रूपवान परी. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, सांगू कोणाला व्यथा. मी माझा चेहरा सुद्धा लपवून राहतेय, सांगू कोणाला व्यथा. रूप कुरूप माझे, रूप कुरूप माझे, माझी निराळीच कथा. शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते. मी तुझ्या पुढे साऊली होऊनी राहते, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज. तरी सावळा रंग माझा हरतो तुमच्या स्पर्धेत, कधी माझ्या रंगांमधला आपलेपणा उमजेल का, कधी माझ्या रंगामधला आपलेपणा उमजेल का. कधी कृष्ण अनश्वेत, कधी कृष्ण अनश्वेत, हा भेद मिटेल का.
0: वा वा.
1: मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना, मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना. अवघा रंगची एक व्हावा माणुसकीचा रंग लावताना, माणुसकीचा रंग लावताना.
0: कमाल कमाल, खरंच खूप सुंदर. इतकं छान कसं ग लिहितेस, किती कौतुक करावं तितकं कमीच आहे अगं तुझं. खूप खूप छान विषयांना तू हात घातलास आणि खूप सुंदर काव्य आज तू सादर केलीस. श्रद्धा तू आज इथे आलीस आणि सगळ्यांशी गप्पा मारल्यास, इतक्या सुरेख कविता सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद. खरं तर तुला भेटून आणि या कार्यक्रमात मला सुद्धा खूप आनंद झालाय. आणि असं आमच्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे की युवक युवती असतील त्यांना नवीन त्यांच्या ज्या कविता आहेत त्या सादर करता येतात आणि त्याच्या एक बाहेर सुद्धा आम्हाला एक आमचं स्वतःच एक वेगळं व्यक्तिमत्व सादर होतं. तर त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तुमची.
0: मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मंडळी, काव्याची ही मैफिल तर खूप सुंदर रंगली, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: समाविष्ट असतील. अभियानासाठी सुमारे 90,000 कोटी रुपयांचा प्रकल्प निधी प्रस्तावित असून महाराष्ट्रात 44,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना चालना मिळू शकते अशी माहिती बैठकीत देण्यात आली. ब्रिक्स परिषदेसाठी नागपूरमध्ये असलेल्या सदस्य देशांचे मंत्री आणि इतर प्रतिनिधींनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. जवळपास 70 प्रतिनिधींनी जंगल सफारी केली. ताडोबातील समृद्ध जैवविविधता आणि व्याघ्र संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचं प्रतिनिधींनी विशेष कौतुक केलं. पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी पुढे चालणाऱ्या वारकरी दिंडीला ट्रकची धडक बसून 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मृत महिला सांगली जिल्ह्यातील कसबे दिग्रज इथल्या रहिवासी होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घेण्याचं आवाहन केलंय. कोरोना काळात 24 महिने सेवा बजावणी जाहीर केलेला कोरोना भत्ता न मिळाल्याच्या निषेधार्थ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांनी आज गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चा काढला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्राध्यापक रमेशचंद्र दहिवडे, किशोर दार, अमोल मारकवार आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कोरोना भत्ता तातडीनं अदा करणं, पेन्शन आणि ग्रॅच्युइटी लागू करणं, मोबाईलवरील कामाचा प्रोत्साहन भत्ता आणि थकीत TADA देण्याची मागणी करण्यात आली. तसंच योजनेबाहेरील कामं देणं बंद करण्याचीही मागणी आंदोलकांनी केली. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक कुर्सनिमित्त रविवारी ताजबाग इथं शाही दरबारी संदल मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात काढण्यात आला. सुफी कलाम आणि कव्वालीच्या सुरावटींमध्ये देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी संदलमध्ये सहभाग घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही उपस्थित राहून बाबा ताजुद्दीन यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करत देशाच्या शांतता, ऐक्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
1: आपका सबका जीवन अच्छा हो, सुखमय हो, समृद्ध हो, संपन्न हो, भय भूख आतंक भ्रष्टाचार से मुक्त हो, गरीबी भुखमरी बेरोजगारी से मुक्त हो और आपको अच्छा जीवन प्राप्त हो, इसलिए हजरत बाबा ताजुद्दीन आपको भी और मुझे भी अपना आशीर्वाद दे, यही उनके चरणों में प्रार्थना करता हूँ.
0: हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टतर्फे देशवासियांना अमन आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे जिया खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉ सुरेंद्र जिचकार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उर्सनिमित्त दररोज सुमारे 5,000 भाविकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी न सोडल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात शेतकरी नेते किशोर पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पवनी पंप हाऊसवर अधिकाऱ्यांचा घेराव केला. पावसाअभावी धान पिकं धोक्यात आल्यानं तातडीनं पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. गोसीखुर्द प्रशासनात आज संध्याकाळपर्यंत कालव्यात पाणी सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथल्या शासकीय विश्रामगृहात गुरुदेव भक्तांची बैठक झाली. या बैठकीत राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करत लवकरच भारतरत्न समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रसिद्ध व्याख्याते रवी मानव, डॉ संजय अदमाने, सुनील देशमुख, मुकुंद पुनसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या प्राणांतिक उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलाय. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. 20 तारखेला जंतरमंतरवरील आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, खासदार, युवक आणि पालकांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील ठाकरेंनी केलंय. येत्या 15 तारखेपर्यंत विदर्भात हवामान सामान्य राहणार असल्याचा पुढच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलाय. 15 तारखेला भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. तत्पूर्वी आज नागपुरात अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यानं वातावरणातील उकाडा वाढलाय. अकोल्यात गेल्या 5 दिवसांपासून कडक ऊन असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. दरम्यान हवामानातील बदल आणि भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन अकोला महानगरपालिकेनं नागरिक गृहनिर्माण

संस्था शैक्षणिक आणि औद्योगिक आस्थापनांना वर्षा जल संधारण प्रणाली उभारून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचं संवर्धन करण्याचं आवाहन केलंय. भूजल पुनर्भरण, जलसुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनासाठी पावसाचं पाणी अडवा, जमिनीत मुरवा हा संदेश मनपानं दिलाय. दरम्यान चंद्रपूर इथं आज कमाल 36.0 सेल्सिअस इतकं तापमान तर किमान यवतमाळ जिल्ह्यात 21 सेल्सिअस इतकं तापमानाची नोंद करण्यात आली. जपानच्या टोकियो इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी भारताचं नेतृत्व करतील. भारताचं एकेरीतील आव्हान लक्ष्य सेन, PV सिंधू आणि आयुष शेट्टी यांच्यावर असेल. स्पर्धेची बक्षीस रक्कम 950,000 अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या अतिदुर्गम भागातून आलेली आणि कुटुंबातील पहिलीच पदवीधर हो पहाडेरी 18 आदिवासी मुलं आज भारतीय व्यवस्थापन संस्था IIM नागपूरच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कॅम्पसमध्ये पोहोचली. अद्ययावत वर्ग, भव्य लायब्ररी आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा पाहणं या विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत अनुभव ठरला. चंद्रपूरच्या जागृत संस्थेच्या पुढाकारानं हा कार्यक्रम आयोजिण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्स निमित्त नागपूरच्या ताजबाग इथं शाही दरबारी संदल भक्तिभावात संपन्न. आणि विदर्भात पावसाची उघडीप, प्रशासनाच्या पाणी संवर्धनाच्या उपाययोजना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: संजो रहा है सांस्कृतिक धरोहर का श्रोताओं से नाता, सांगीतिक परंपरा की खोज और फिल्म संगीत में शास्त्रीयता।
1: फीस झालं सगळं, झालं बजेट तयार, हो 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया।
2: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती।
1: आणखी नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा। आली आहे मोठी, आता जाग बाई।
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।
4: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा, राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण, इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब, स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा, पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी, आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय। अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे। या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं। मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे। यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातला आहे। या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही, तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे। इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे। राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे। 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही। स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत JNU आणि जंतरमंतर परिसरात काँग्रेस जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला। कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं। नीट परीक्षा पेपर फुटीच्या

पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा निवासस्थानी 3 महत्त्वाच्या बैठका झाल्या. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांच्या पुनर्विकासाला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत दिले. प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करायला हवं असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर

असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अहिल्यानगर शहरात आज ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या प्रमुख दिंड्यांबरोबर गावागावातून येणाऱ्या संत नामदेव महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढं जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढं यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून MBA पूर्ण केला आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. TET पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून TET पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई

0: तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅटचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वृत्तविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्यात कॅच द रेन या अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यातील पाणी संवर्धनावर आधारित माहिती. नेहमीची येतो मग पावसाळा असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. पावसाळा आला की काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस नाही अशी स्थिती राज्यात पाहायला मिळते. त्यासाठीच पावसाच्या पाण्याचं संवर्धन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय महत्वाचं ठरतं. म्हणूनच कॅच द रेन या अभियानातून जलसंवर्धनाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी म्हटलं आहे की पाणी आहे म्हणून आपण आहोत. या अभियानाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचा आहे असा विशेष आग्रह मोदी यांनी धरला आहे. याच निमित्तानं पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून बारीपाडा क्षेत्रामधील नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल करणारे बारीपाडा पॅटर्नचे जनक पद्मश्री चैत्राम पवार यांनी पावसाच्या पाण्याचं महत्व विशद केलं आहे. पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं महत्व काय आहे आणि त्यासाठी बारीपाडा इथे नेमकं काय काम केलं याविषयी ते म्हणाले.
2: जो पाऊस पडतो एकदा पावसाळा संपला की आपण पाणी आणणार कुठे नाही, कारण पाणी हे निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे. आणि पावसाळ्याच्या पिरियड मध्ये आपण आणू शकलो नाही. पावसाळा संपल्यावर आपण म्हणजे की हिवाळा सुरू झाला की जे वाहते झरे त्यांना छोटे छोटे बांध बांध जेवढं आपल्या आपल्या ताकदीनुसार जेवढं करता तेवढं आपण केलं पाहिजे. सरकार त्याच्या पद्धतीने करेल. कारण एखाद्या वन क्षेत्रामध्ये सिमेंट बांध बांधायचा असेल तर खूप बायोडायव्हर्सिटी नष्ट होते. त्यामुळे छोटे छोटे बांध बांधून माती पाण्याचा स्पीड कमी करणं हे तर आपण सहज करू शकतो. जेणेकरून वनसंपदा पण नष्ट होणार नाही, जैवविधता पण नष्ट होणार नाही आणि जमिनीत जेवढं पाणी आपण मुरवू शकू तेवढं चांगलं आहे. त्यामुळे पावसाळ्यातच हे काम करायचं आपल्या दिवस आपण नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जो कॅचमेंट एरिया असतो एखादा उदाहरण बारीपाड्यासाठी की बारीपाड्याच्या खाली पाच सहा गाव आहे. हे पाच सहा गावांनी काय येऊन तिथे श्रमदान करू नये. तिथलं पाणी जमिनीत सर्क्युलेशन आपल्याला मिळतं हे लोकांना आता कळायला लागलं. आधी कदाचित तिथलं काम करण्याचं आपल्याला काय मिळेल अशी जी अपेक्षा ते आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, वैचारिक शिक्षण पुढे येत आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत ना त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये वन क्षेत्र आहे तिथे दोन तीन चार गावांनी एकत्र येऊन आपण म्हणतो की संकुलमध्ये क्लस्टरमध्ये काम उभं राहिलं पाहिजे की जे काम सुरू केलेलं आहे. आम्हाला जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वनवासी कल्याणाश्रमाचे आमचे तीन चार कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव मला वाटतं घ्यायला अडचणी गिरीशजी कुबेर म्हणत की जे सध्या कॅम्पाचे सदस्य आहेत, संजयजी कुलकर्णी जे डॉक्टर आनंद फाटक आहेत, अशी खूप मोठी टीम आहे. ह्या टीमने आम्हाला सातत्याने हे लक्षात आणून दिलं की हे आपलं काम आपण केलं पाहिजे. आणि ते आम्ही करतो पावसाळा हिवाळ्या दोन पिरियड जोपर्यंत जंगलात मध्ये पाणी वाहत असतं दऱ्यांना तोपर्यंत आपण ते थांबवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पद्धती पण आहेत. म्हणजे आमच्या जंगलामध्ये खेकडा खूप मोठ्या प्रमाणात पहिला पाऊस पडला की बाहेर निघतो. आमच्या जंगलात जे खेकड्यांचा पांढरा कलर आहे थोडा तो उन्हाळ्यामध्ये बिळ करतो तीन चार पाच सहा फूट खाली. म्हणजे पडलं आधी पडलं जे पाऊस होतो पहिला पाऊस तो काही बिळांमध्ये जातो म्हणजे तो कळत न कळत तीन चार पाच फूट जमिनीचा तो परकुलेट होतो. त्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटीचा पण

0: विचार करून पावसाळ्यात मतलब पाणी पावसाळ्यातच अडवलं पाहिजे, उन्हाळ्यात ते शक्य नाही. असं पण या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार असं म्हणेन की याला लोक सहभाग वाढवला तर हे शाश्वत होईल. या सगळ्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि शेवटी कमी पाण्यावर येणारी पीक पद्धत हे पण आपल्याला विचार घ्यायला लागेल आणि ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू ऍडिशनल करून इथलं जीवनमान उंचवण्यासाठीच काय करताय स्थानिक संसाधनांवर आधारित. असा हा जलला जोडलेला आपला विषय, जलला जंगल असेल तर जल आणि जल असेल तर शेती म्हणजे माणूस, हे सगळं चक्र आहे. चक्र सातत्याने ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच हे काम करायला, खूप पाऊस त्यावेळेस नको करूया पण हिवाळा सुरू झाला जास्त कमी होतो आणि वाहून जाणारे जरे
1: जल जंगल जमीन आणि जीवन यावर त्यांनी मुख्यतः काम केलं आहे. ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत आणि बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे याविषयी त्यांनी सांगितलं.
0: आमचं बारीपाडा हे छोटस गाव 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, धुळे, नाशिक आणि गुजरात मधला डांग जिल्हा. आम्ही सांतारा 91 मध्ये काम सुरू केलं पण काम सुरू करताना आम्ही 5,000 वृक्ष लागवड करून आमचं काम थांबलं. आम्हाला दिशा नव्हती कारण गावाची स्थिती खूप वाईट होती, व्यसनाचं प्रमाण खूप होतं, आरोग्याची कुठली सुविधा नाही, शिक्षणाची कुठली सुविधा नाही आणि पाणी पण नव्हतं, शेती पण विकसित अशा याच्यात ह्या गावाने कसं पुढे यावं असा एक प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये आम्हाला वनवासी कल्याणाश्रमाची भेट झाली आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही काम सुरू केलं. काम करताना लक्षात आलं की लोक सहभाग घ्यायला लागेल आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढतो तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकत नाही असा विचार करून आम्ही शेजारचं जे वन आहे ते वन सांभाळायला सुरुवात केली. कारण वन हे जंगलाशी, जंगल हे जलशी निगडीत आहे. जंगल असेल तर जल आहे आणि जल असेल तर शेती आणि शेती असेल तर माणूस. हे माणूस विस्थापन जे होतं ते थांबवायचं असेल तर आपल्याला हे काम करायला लागणार असा मनात विचार घेऊन आम्ही टीम वर्क आहे कल्याणश्रम आणि गावाची पूर्ण टीम एकत्र येऊन आपण काय करू शकतो सरकार करेल किंवा करेल म्हणून आम्ही 91 हा विषय सुरू केला. आम्ही वनासंदर्भात काही नियम केलेत की वॉचमन गावात असला पाहिजे, त्याला मानधन गावाने दिलं पाहिजे, त्याचा अखंडार गावाने केलं पाहिजे, सरपण किंवा नाही हे गावाने ठरवायचं असे नियम केले कारण ते नियम गावकरी पाळायला लागले. लक्षात आलं की वन तर हळू वाढतं त्याच्यामुळे ते पानझडीचं जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळा पाला खाली पडतो झाडांचा आणि लक्षात आलं की जो पाला खाली पडतो तो पावसाळ्यामध्ये पहिले दुसरे जे पाऊस पडतात ते पूर्ण अडवले जातात नैसर्गिकरित्या. पाण्यांचा लगदा असतो त्या जमिनीत, पाणी त्या मातीमध्ये पण मुरतो आणि आपोआप नैसर्गिक छोटा पानांचा असा बांध बांधला जातो, पाणी अडवलं जातं. हे लक्षात आल्यावर आम्ही काय करू शकतो आणखी तर आम्ही वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण मदत घ्यायचं ठरले की आपण काय करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि आम्ही पहिला एक बांध बांधला, त्याला आम्हाला सोबत होते PH1 रेंज ऑफिसर होते त्यांनाही बरोबर घेतलं कारण वन क्षेत्रामध्ये काम करायचं तर वन विभागाला बरोबर घेतलं पाहिजे. पण वन विभागाकडनं योजना न घेता आपण लोकांचा अनुभव, लोकांचा सहभाग घेऊन काय करू शकतो म्हणून आम्ही छोटछोटी बांध बांधायला सुरुवात केली. ते बांध बांधताना आमच्याकडे एक जलतज्ञ आम्हाला भेटले, संभाजीनगरला असतात ते डॉक्टर माधवराव जी तिथे, यांनी बारीकाला भेट दिले आणि लक्षात आलं की आपण पाणीमध्ये जे काम करतात छोटे छोटे बांध जो बांधतो आपण त्या बांधामध्ये पहिल्या बांधाचा माथा ते पुढच्याचा पायथा हे तंत्र त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ते गावकऱ्यांना नाही पटलं काय हे खूप सोपं आहे आणि आपण करू शकतो. याला कुठल्याही आर्थिक पाठबळ न मागता गावाला समजून सांगितलं आणि त्यातून आम्ही काम सुरू केलं. बांध बांधण्यासाठी आमच्याकडे खूप व्हिजिटर येतात, मग NSW चे विद्यार्थी, BSW चे विद्यार्थी, NSS कॅम्पचे जे आहेत आमचे जळगाव त्यांचा सहयोग मिळाला, शेजारचे कॉलेजचे विद्यार्थी यायला लागले, IIT चे विद्यार्थी आमच्याकडे यायला लागले, 30 मधनं विद्यार्थी यायला लागले. या सगळ्यांचा आम्ही योग्य उपयोग करून हे बांध कसे जास्तीत जास्त बांधता येतील आणि पाणी अडवता येईल असा एक प्रयत्न आमचा सातत्याने सुरू झाला 1991 पासून. आणि याला विशेष म्हणजे आम्ही गावातले जे लहान पोर आहेत त्यांनाही बरोबर घेतलं. दिवाळीच्या सुट्टीत आलेत की आपण बांध बांधायचे श्रमदानातनं, वनभोजन करायचं आणि तोपर्यंत बांध बांधायचे यातनं पण आम्ही बांधांची निर्मिती केली. बघता बघता आम्ही 700 जास्त बांध हे श्रमदानातनं बांधले. पाणी साठवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो आणि माती अडवली जाते, त्याच्यामुळे आपोआप जंगलामधलं पाणी जे पडणार आहे नैसर्गिकरित्या ते जमिनीत मुरत, हे मुरायला लागलं. मग लोकांच्या लक्षात यायला लागलं की अरे बांध बांधायचं, ते चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागला. लक्षात आलं की जंगल वाढायला लागलं, पाणी जमिनीत मुरायला लागलं, जे पाणी वाहून जातं ते थांबवण्यासाठी काय करतात मग आम्ही श्रमदानातून बांध सुरू केले. मग वन विभागाने पण त्याच्यात काम करायला सुरुवात केली. महसूल म्हणजे कृषी क्षेत्र, जिथे कृषी विभागाने पण सुरू केलं. महसूला सगळ्यांनी मिळून बारीपाड्यामध्ये काम केलं. मग सिमेंटचे बांध आहेत ते कृषी विभागाने केले, जंगलामध्ये जे मोठे बांध आहेत ते वन विभागाने केले, पण जे छोटे काम आहेत ते आम्ही करत गेलो आणि शासनाची मदत पण आम्हाला मिळत गेली. म्हणून आम्ही म्हणतो की हे टीम वर्क आहे, सगळे म्हणून आपण काय करू शकतो असं म्हणून आम्ही गेली 34-35 वर्ष पूर्ण होतात.

0: जंगल जल जमीन जनाने पशु जनाचे पाच बिंदू त्याला जोडले. लक्षात आलं की छोटे छोटे बांध बांधले पण पाण्याची पातळी वाढली. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरी या ओरफुल होतात. आम्हाला पावसाळ्यामध्ये आता वेगळं रेन वॉटर करायची गरज नाही. पण आमचं गाव उंचावर असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जातं म्हणून आम्हाला ते बांध बांधायला लागले आणि त्याचा परिणाम आमच्या विहिरींना पाणी आला. असं गावाची गरज भागून आम्ही दोन तीन पाड्यांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो. बारीपाडा हे नैसर्गिकरित्या अशा पद्धतीत आहे की त्याचं पडलेलं पाणी जे पर्क्युलेशनने खाली 4-5 हेक्टरला पाणी मिळतं. म्हणजे आम्ही आमच्या गावाचा जो सर्वे केला 91-92 मध्ये दोन तीन विहिरी होत्या, दोन तीन एकर बागा होत्या. आता 250 एकर पेक्षा जास्त क्षेत्र हे आमचं दुबार पिकं खात आहे. म्हणजे पाणी आल्यामुळे लोकांचं मायग्रेशन थांबलं, पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे वळाले, पाणी आल्यामुळे नगदी पिकं यायला लागली, त्याच्यामुळे विस्थापन आपोआप थांबलं. मग आमची शाळा थोडी निघत सुरू झाली, आरोग्यामध्ये काम करणं सोपं झालं. विस्थापन थांबल्यामुळे आम्ही शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोघांची आम्ही मदत घेऊन पोलीच्या प्राध्यापकांनी आम्हाला कंद लागवडीचं प्रशिक्षण दिलं. दापोलीच्या काही रिटायर्ड प्राध्यापकांनी जनसेवा फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्यांनी शेती आणि जल या विषयामध्ये खूप चांगले आम्हाला डॉक्टर दफ्तरदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर आम्ही असं म्हणतो की गाव संघटित झालं, लोक सहभाग वाढला म्हणून आम्ही दोन तीन गावांना पाणी पुरवू शकलो. आम्ही गावाच्या पाण्याची गरज भागून शेतीला पण ते पाणी उपलब्ध झालं. तर आम्ही जंगल जल जमीन जन आणि पशु हे टार्गेट केलं. याच्यामध्ये सरकारकडनं कमीत कमी मदत घेणं आणि लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेणं यातनं आम्ही सगळं उभं केलंय. आम्ही असं म्हणतो की याचं एक गाव करून चालणार नाही, याचा विस्तार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आता एक संकुल केलाय 25 गावांचा आणि त्या 25 गावातल्या तरुणांना एकत्र करून त्रैमासिक बैठक घेतो आणि आपल्या वनक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये पाणी अडवण्यासाठी, वनसंवर्धनसाठी, शेती विकसितसाठी, विस्थापन थांबवण्यासाठी आपण करू शकतो. असं आम्ही दर 3 महिन्यांनी एकत्र बसतो. पाण्यावर काम करायचं असेल तर आपल्याला वन पण सांभाळायला लागेल. कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आपण कुठली करू शकतो. म्हणजे मोदीजीने जे म्हटलं होतं की मिलेट्स एअर करा. मिलेट्स एअर मध्ये आपण जे ओरिजिनल मिलेट्स आहेत, नागली, सावा, वरी, बर्टी, याची लागवड करून हे व्हॅल्यू ऍडिशनल मध्ये आणलं तर आपली परंपरागत शेती पण टिकेल आणि कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती लोकांच्या गरजा पण भरतील. जंगल जल जमीन जन आणि पशु हे एकत्र करायला लागेल आपल्याला. शेवटी पाणी विषयात काम करायचं यांना लिंक करायला लागेल आणि आपण म्हणतो ना की पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायला लागेल. आपण आत्ताचा विचार न करतो म्हणून आम्ही म्हणतो की ह्या ज्या 5 बिंदू आहेत याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण असं आपल्याला सरकारच्या योजना पण घ्यायला लागतील. पण गाव सक्षम पाहिजे, गावाचं संघटन पाहिजे.
1: पावसाच्या पाण्याची साठवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी आपलं मत मांडलं.
0: जंगल जल जमीन याच्यासाठी लोक सहभाग मिळू शकलो नाही तर लोकांना असं वाटतं गावाला की हे सगळं सरकारचं आहे, हे वन विभागाचं आहे आणि वन विभागाने करावं ही मानसिकता विकसित जाते. म्हणून आपण म्हणतो की लोकांना जर वाटलं की हे जंगल आमचं आहे, आमच्या गावा शेजारी पडणारं पाणी अडवायची जबाबदारी आमची आहे, आमच्या शेजारी शेती विकसित करायची जबाबदारी आमची आहे, सरकार तर त्याचं काम करणारच आहे. पण लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण करणं किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जंगल जल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती. आपण आता कसं होतं की एखाद्याच्या विहिरीला पाणी मिळालं तर पाणी जो मिळतो तो जमिनीच्या आतून कुठून तरी येत असतो. त्या जमिनीच्या आतल्या पाण्यावरती आपली सगळ्यांचा आपण म्हणतो ना अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या पाणी जास्त असेल तिथे सोलर पंप लावून दोन तीन शेतकऱ्यांनी वापरला तर काय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सोच बदलू, बाकी सब बदलू नका, आपल्याला विचार बदलायला लागतील. आम्ही बारीपाड्यामध्ये एक CSR घेतला 1 कोटीचा मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन मुंबईचा आणि आम्ही 32 विहिरी निश्चित केल्या आणि 5-5 गावं घेतली. एका विहिरीवर पंप लावला आणि तो पाणी 3-4 शेतकरी मिळून वापरतो. हे विचार विकसित करणं त्यासाठी लोकसहभाग, सातत्याने बैठका, एक पद्धत आपली आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क वाढला तर संघटन आणि संघटित झालं तर ही राष्ट्रीय संपत्ती आपण सांभाळू शकतो. त्यामुळे एखाद्या गावामध्ये छोटीची ग्राम समिती स्थापन करणं, त्या ग्राम समितीला बरोबर घेऊन आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय. कसं असतं की एखादा रेंज ऑफिस असतं, त्या रेंज ऑफिसमध्ये त्या रेंजमध्ये 30-40 कर्मचारी असतात आणि वनक्षेत्र खूप मोठं असतं. आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट बघायची की चोरी आपण थांबवायची. हे गावाला क्लिक झालं मला वाटतं की तर आपण ही खूप मोठी मजल मारू शकतो. त्यामुळे लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की आपली संपत्ती आपल्याबरोबर राष्ट्राची संपत्ती असं याचं संवर्धन करणं. जंगल जर सुद्धा आपण कोणाचं नाही जर आपण अडवलं तर वाहून जाणार ते खाली समुद्राला जाऊन मिळणार. तर ते जेवढं अडवता येईल ते कोणाला त्याचा फायदा होता हा विषय न करता आपण तो अडवण्याचा प्रयत्न करू शकतो का. म्हणून

0: की लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हे राष्ट्र आधीची जी भावना मनात येते रुजवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही राष्ट्रीय संपत्ती विचार बदला बाकी सगळं बदल विचार बदलायची खूप गरज आहे असं मला व्यक्तिगत पण वाटतं आमची जी संघटना आमचा जो ग्रुप आहे सगळ्यांना ते वाटतं की ही राष्ट्राची संपत्ती आपण जंगलामधनं जे ऑक्सिजन निर्माण होऊ शकत होतं ते आपण काही बलून मध्ये भरून शकू शकतो ते सगळ्यांनाच जातं ना त्या सगळ्यांसाठीच काम आहे फक्त वनसंपदा जलसंपदा भूसंपदा हे आपलं बँक बॅलन्स आहे भविष्यासाठी ज्या ज्या गावामध्ये सगळं उपलब्ध आहे हे लोकांनी नीट सांभाळलं पाहिजे आणि केव्हा सांभाळतील तर लोक सहभाग असतील तर ते सांभाळतील नाही ते सांभाळणार नाही.
1: पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते किती महत्त्वाचं आहे याविषयीची यशोगाथाच बारीपाडा पॅटर्नमुळे आपल्या समोर उलगडली आहे. अशाच प्रकारे प्रत्येक गावानं लोकसहभागातून नियोजन केलं तर पावसाच्या पाण्याचा समान वापर होऊ शकेल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन शैलेश मोहिते.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये मी गौरी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. मंडळी, आज भारतीय सौर 21 आषाढ शके 1948 म्हणजेच 13 जुलै 2026. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण भाषण ऐकणार आहोत, हवामान अंदाज ऐकणार आहोत आणि मनोरंजन सुद्धा. चला तर कार्यक्रमाची सुरुवात आपण या लोकगीताने करूया.

आणि आता कार्यक्रमामध्ये ऐकूया भात रोपवाटिका व्यवस्थापन आणि नियोजन याबद्दल राहुल सुधाकरराव धुळे कृषी सहाय्यक शिवणी तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांनी दिलेलं भात रोपवाटिका व्यवस्थापन आणि नियोजन या विषयावरचं हे भाषण.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी राहुल सुधाकरराव धुळे, कृषी सहाय्यक शिवणी, तालुका सिंदेवाई, जिल्हा चंद्रपूर. आज आपण भात रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर माहिती घेऊयात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. भात पिकामधील रोपवाटिका व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा विषय आहे, कारण कुठल्याही पीक पद्धतीमध्ये बियाणे निवडताना आणि दर्जेदार रोपे तयार करणे हा एक महत्त्वाचा उत्पादनाचा प्रमुख घटक असतो. कारण लागवडीकरिता वापरण्यात येणारी रोपे जर दर्जेदार, निरोगी, सशक्त असेल तर आपल्याला निश्चितच त्याचा उत्पादनामध्ये फरक दिसून येत असतो. भात रोपवाटिका हा भात शेतीमधील प्रमुख पाया असतो, आणि पाया जर मजबूत करायचा असेल तर आपल्याला आदर्श रोपवाटिका ही तयार करावी लागते. भात पिकामध्ये डायरेक्ट सीडेड राईस या पद्धतीमध्ये पेरू धान लागवड, टोकन पद्धतीने धान लागवड, या दोन सुधारित धान लागवड पद्धतीचा वापर करून आपण धान लागवड करत असतो.

तसेच दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण धान पिकाची रोपे तयार करून त्याची पुनर्लागवड पद्धतीने लागवड करत असतो. या पुनर्लागवड पद्धतीमध्ये आपल्याला रोपवाटिका तयार करावी लागते, ज्याला शेतकरी बांधव परे टाकणे असे म्हणतात. धान रोपवाटिका तयार करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये नांगराच्या सहाय्याने जमिनीची नांगरणी करावी. उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या आत असलेल्या अळीवर्गीय किडी, पतंगवर्गीय किडी तसेच रोगकारक बुरशी जीवाणू यांच्या सुप्त अवस्था तसेच किडींचे कोष नष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर जून महिन्याचा पहिला पाऊस पडला की वखरणी करून शेतातील धसकटे काडी कचरा गोळा करून घ्यावे आणि धान रोपवाटिका तयार करण्यासाठी गादी वाफा पद्धतीचा अवलंब करावा. भात रोपवाटिका तयार करण्यासाठी सुपीक व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. आपल्याला एक हेक्टर लागवडीसाठी 10 गुंठे 10 आर क्षेत्रावर आपल्याला रोपवाटिका तयार करावायची असते. जमिनीची उभी आडवी नांगरणी करून घेतल्यानंतर ढेकले फोडून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. त्यानंतर 120 सेंटीमीटर रुंदीचे आणि 8 ते 10 सेंटीमीटर उंचीचे आणि लांबी नियोजनानुसार आपल्याला गादी वाफे तयार करून घ्यावायचे आहे. गादी वाफे तयार करत असताना 1 आर क्षेत्राकरिता 250 ते 300 किलो चांगले शेणखत किंवा कंपोस्ट खत तसेच सोबत 1 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 800 ग्रॅम पालाश या रासायनिक खताची मात्रा पेरणी करताना मातीमध्ये मिसळून घ्यावी. तसेच त्यामध्ये 1/2 किलो राख मातीमध्ये मिसळून गादी वाफे तयार करून घ्यावे. भात रोपवाटिका तयार करताना बियाणे निवड हा एक महत्त्वाचा घटक असतो. आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार तसेच उपलब्ध सिंचन सुविधेनुसार आपल्याला बियाण्यांची निवड करावायची आहे. बियाणे निवडताना हे सर्टिफाईड नोटिफाईड प्रमाणित बियाणे असावे. धान पिकामध्ये प्रामुख्याने लवकर येणारे वाण, मध्यम कालावधीत तयार होणारे वाण आणि उशिरा पकवणारे वाण या प्रकारे आपल्याला वाणांची निवड करावायची आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी लवकर येणाऱ्या वाणांमध्ये साकुली 6, सिंधेवाही 1, PDKV साधना या सुधारित आणि प्रमाणित वाणांची शिफारस केलेली आहे. तसेच मध्यम कालावधीमध्ये PDKV गणेश, साकुली 9, PKV किसान हे वाण आपण वापरावे. तसेच उशिरा तयार होणारे वाण सिंधेवाही 75, PDKV HMT, साकुली 8 तसेच बारीक वाणांमध्ये PDKV तिलक या सुधारित प्रमाणित वाणांचा वापर करावा. बियाण्यांची निवड केल्यानंतर आपल्याला बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी बियाणे उगवण क्षमता तपासून घ्यावी. भात पिकामध्ये बियाण्यांची उगवण क्षमता ही 80% एवढी आहे. तसेच बियाणे उगवण क्षमता तपासल्यानंतर बीज प्रक्रिया करून घ्यावी. बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला भात पिकामध्ये 3 प्रकारच्या बीज प्रक्रिया करायच्या आहे. 3% मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया, दुसरी बीज प्रक्रिया रासायनिक बीज प्रक्रिया आणि तिसरी बीज प्रक्रिया ही जीवाणू खतांची तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. तसेच सोबत आपल्याला सुडोमोनस फ्लुरोसन्स हे जीवाणूनाशक सुद्धा आपल्याला जैविक ट्रायकोडर्मा बुरशीनाशकासोबत वापरता येईल. बीज प्रक्रिया केल्यानंतर तयार केलेल्या गादी वाफ्यावर जमीन वाफसा स्थितीत असताना रुंदीच्या दिशेने आपल्याला समांतर ओळीमध्ये 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर 1 ते 2 सेंटीमीटर खोलीवर बियाणे पेरून बियाणे मातीने झाकून घ्यायचे आहे आणि त्याला हलकेसे पाणी द्यावे. तसेच बियाण्यांच्या वर तणीस झाकून ठेवावे जेणेकरून पेरलेलं बियाणं हे पक्षी खाणार नाही, त्यापासून आप

आपल्याला बियाण्यांचं संरक्षण करता येईल. रोपवाटिका टाकल्यानंतर त्या ठिकाणी तण येऊ नये म्हणून उगवणपूर्व तणनाशक पायराझो सल्फ्युरॉन इथाईल 10% हे 100 ते 150 ग्रॅम प्रति हेक्टरी या प्रमाणात घेऊन फवारणी करायची असते. किंवा पेंडीमिथॅलिन 1 लिटर 30% प्रवाही प्रति हेक्टरी याची आपल्याला फवारणी करता येईल. शक्यतो रोपवाटिकेमध्ये उगवणपूर्व तणनाशकाचा वापर टाळावा. रोपवाटिकेमध्ये जर आपल्याला तणांचा प्रादुर्भाव दिसत असेल तर एक निंदन करावे. तसेच उगवणीनंतर 15 दिवसानंतर आपल्याला उगवण पश्चात 22 पॅरीबॅग सोडियम 10% प्रवाही 200 मिली प्रति हेक्टरी 300 लिटर पाणी किंवा 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून याची रोपवाटिकेमध्ये फवारणी करावी. रोपवाटिकेमध्ये आपल्याला 15 दिवसानंतर 1 गुंठा रोपवाटिका क्षेत्रासाठी 1 किलो युरिया खताचा 2 हप्ता द्यावा. तसेच रोपवाटिकेमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी निवडलेल्या कालावधी लक्षात घेऊन भातांची पुनर्लागवड करावी, जेणेकरून जास्त कालावधीची रोपे आपल्याला पुनर्लागवडीसाठी वापरायची नाही. म्हणून आपल्याला रोपवाटिका तयार करताना 2 ते 3 दिवसाच्या अंतराने रोपवाटिका तयार करावून घ्यावी. भात पिकांच्या लागवडीमध्ये बियाण्यांचं प्रमाण वेगवेगळं असते, कारण ते पेरणीच्या अंतरावर, बियाण्यांच्या वजनावर, तसेच बियाण्यांच्या आकारमानानुसार कमी जास्त होत असते. सर्वसाधारणपणे बारीक जातीच्या वाणाकरिता 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी बियाणं वापरायचं आहे. तसेच ठोकळ वाणांमध्ये बियाण्यांचं प्रमाण आपल्याला हे हेक्टरी 45 ते 50 किलो वापरायचं आहे. आणि संकरित वाणांकरिता आपल्याला बियाण्यांचं प्रमाण हे 15 ते 20 किलो प्रति हेक्टरी वापरायचं आहे. भातांची पुनर्लागवड करताना रोपांचं वय हे फार महत्वाचं असते. लवकर येणाऱ्या जातींमध्ये भातांची पुनर्लागवड ही 20 ते 25 दिवसांनी करावी. तसेच मध्यम कालावधीमध्ये तयार होणारे जे वाण आहे त्या वाणांची पुनर्लागवड ही 25 ते 30 दिवसांमध्ये आपण करून घ्यावी. आणि उशिरा जे पक्व होणारे वाण आहे त्या वाणांची पुनर्लागवड ही आपण 30 ते 35 दिवसापर्यंत करावी, जेणेकरून पुनर्लागवड ही योग्य वेळेत आपल्याला करता येईल. भात पिकामध्ये आपल्याला रोपवाटिकेपासूनच पिवळा खोडकिडा, गादमाशी, पाने गुंडाळणारी अळी, तसेच रोगांमध्ये कळा करपा हा जीवाणूजन्य रोग आणि बुरशीजन्य रोगांमध्ये करपा या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर याकरिता एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या पद्धतीचा अवलंब करावा, ज्यामध्ये पिवळा खोडकिडेच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावावे, सिरपोफॅगा लूर्स त्यामध्ये आपण वापरत असतो. तसेच सुरुवातीपासून 10 ते 12 दिवसाच्या अंतरामध्ये 5% निंबोळी अर्काचा वापर करावा. तसेच किडींची संख्या जर आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर जर गेली असेल तर आपल्याला खोडकिडा आणि गादमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी कार्बोफ्युरॉन 3% आणेदार हे 25 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात घ्यायचं आहे. तसेच क्विनॉलफॉस 25% EC 30 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे. किंवा कार्बोसल्फन 25% प्रवाही 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. या कीटकनाशकांचा वापर आपण करू शकतो, कारण खोडकिडीचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला गाभेमर दिसतात, गाभा सुकलेला दिसतो. तसेच गादमाशी या किडींचा प्रादुर्भाव जर दिसून आला तर आपल्याला त्या ठिकाणी सिल्वर सूट चंदेरी पोंगा दिसतो. तसेच रोगांमध्ये कळा करपा आणि करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट अधिक टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड ही 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून या जीवाणूनाशकाची फवारणी करावी. तसेच करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कार्बेंडेझिम 50% प्रवाही 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 50% प्रवाही 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून या रोगांच्या नियंत्रणासाठी रासायनिक

अनेक बुरशीनाशकांची फवारणी करावी. अशा प्रकारे कीड व रोग व्यवस्थापनांचा अवलंब आपल्याला करावायचा आहे. त्यानंतर रोपांची पुनर्लागवड करण्याकरिता 2 दिवस आधी वाफ्यातील पाण्याची पातळी थोडी वाढून घ्यावी. त्यामुळे मुळे न तुटता रोपे काढण्यास आपल्याला मदत होईल. आणि रोपांची लावणी ही रोपांच्या नियंत्रित लागवड पद्धतींचा अवलंब करावा, ज्यामध्ये 20x15 cm अंतरावर प्रत्येक चुळामध्ये 2 ते 3 रोपे घेऊन साधारणतः 2 ते 3 cm खोलीवर रोपे सरळ आणि उथळ लावावी. अशा प्रकारे शेतकरी बांधव आपण एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करून धान पिकाची लागवड करावी आणि विद्यापीठांनी शिफारस केलेल्या पद्धती तसेच शिफारसीत कीटकनाशकांचा वापर करावा. जीवाणूजन्य तसेच जैविक पद्धतींचा यामध्ये मेटेरायझम एनिसोपली सुडोमोनॉस बेहुवेरिया बॅसियाना हिरवळीच्या खतांचा वापर युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर आपण करावा. धन्यवाद.

0: यावेळी आताच आपण शिवणी येथील कृषी सहाय्यक राहुल सुधाकर धुळे यांनी दिलेलं भात रोपवाटिका व्यवस्थापन आणि नियोजन या विषयावरचं भाषण ऐकलं. आणि आता वेळ आहे ती हवामान अंदाजाची. आजच्या हवामानाच्या अंदाजाचं वाचन केलेलं आहे हेमा बहादे यांनी.
1: डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मोसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई, जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. हवामान अंदाज भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस राहून 2-3 ठिकाणी तुरळक किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला, हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार आणि इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारे विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्यावर न ठेवता शेडमध्ये साठवून ठेवावा. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करत असताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडांच्या उंचीपासून 2-4 पट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. धान पिकासंदर्भात जाणून घेऊया. धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण कचरा काढून टाकावा आणि त्यानंतर दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. संशोधित वान वाणांचा वापर करावा. पेरणीसाठी बारीक जातीचा 35 ते 40 किलो आणि मध्यम आणि ठोकळ जातीकरता 50 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. धान बियाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ म्हणजेच 3% या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बियाणे चाळणीने काढून जाळून टाकावे आणि तळाखालील निरोगी बियाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत 24 तास वाळवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम प्रति किलो बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. तूर पिकासंदर्भात जाणून घेऊ. तूर पिकाची लागवड करण्यास कीड आणि रोगास प्रतिकारक वाणाची निवड करावे. हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे ICPL 87-119 C11 पिकेवी तारा या वाणाची निवड करावी. घरचे बियाणे वापरत असल्यास उगवण क्षमता चाचणी करावी. जर कमीत कमी 70% बियाण्याची उगवण क्षमता असल्यास ते बियाणे पेरणीस वापरावे. सोयाबीन पिकासंदर्भात जाणून घेऊया. जूनचा 3रा आठवडा ते जुलैचा 2रा आठवडा

0: दरम्यान पेरणी करावी. पेरणी सरत्याने करावी. पेरणी करताना पट्टा पद्धत वापरावी. सोयाबीन बियाणे 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त पेरू नये. दोन ओळीतील आणि रोपट्यामधील अंतर 30 बाय 8 सेंटीमीटर किंवा 45 बाय 5 सेंटीमीटर ठेवावे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी करावी. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळेस 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 35 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. भाजीपाला पिकासंदर्भात जाणून घेऊया. काकडी, कारली, दुधी, भोपळा या वेलवर्गीय भाजीपाला पिकांची पेरणी करावी. भाजीपाला पुनर्लागवड संदर्भात जाणून घेऊया. मिरची, वांगे, टोमॅटो या भाजीपाला पिकांची रोपे तयार झाली असल्यास मुख्य शेतात सरी वरंबा किंवा रुंद वरंबावर योग्य अंतर ठेवून पुनर्लागवड करावी. रोपे स्थलांतरित करण्यापूर्वी रोपांची मुळे बुरशीनाशकात आणि पाणी कीटकनाशकात 5 मिनिटे बुडवून ठेवावी. पशुपालकांसाठी पशुपालन सल्ला. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडायचे टाळावे. जनावरांना जंताच्या आणि विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्यावा. दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी पोषक आहार जीवनसत्वे द्यावे. शेळ्यांना पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प आणि आंत्रविषार टाळण्याकरता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने लसीकरण करावे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला पत्रक. नमस्कार.
1: आणि मंडळी, जाता जाता पुन्हा एकदा या छानशा लोकगीताचा आस्वाद घेऊया.

आणि याबरोबरच शेतकरी बंधू भगिनींनो, आजचा माझं घर माझं शिवार हा कार्यक्रम संपविण्याची वेळ आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटणार आहोतच आपण उपयुक्त माहितीसह माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत उत्तम खरीप हंगामासाठी सदिच्छा देत मी गौरी तुम्हा सर्वांचा निरोप घेते आहे. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम माझं घर माझं शिवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याची माहिती अहवालात दिली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात 11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88.76 अब्ज इतकी असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिक वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. जुरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलन पुघवट्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74% तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. TET पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून TET पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाड आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी

पानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ना तेरी हंसी है आज सबसे बड़ा नजराना यार के हंसते ही यार के हंस